प्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर 20 आषाढ, शके 1948 म्हणजेच दिनांक 11 जुलै 2026. सकाळचे 5:53 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळची 5:55 आणि 33 सेकंद झाली आहेत. रेल्वे गाड्यांविषयी माहिती ऐकूया. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार आज सकाळी 5:45 येणारी 12139 सेवाग्राम एक्सप्रेस, 5:50 येणारी 11086 ग्वालियर बेंगलोर एक्सप्रेस, 6:25 येणारी 12160 जबलपूर अमरावती एक्सप्रेस, 6:45 येणारी 11045 दीक्षाभूमी एक्सप्रेस या सर्व गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. 7:10 येणारी 12724 तेलंगणा एक्सप्रेस 10 मिनिटं उशिरा येत आहे. 7:20 येणारी 03255 चेरापल्ली पटना नियोजित वेळीच येईल. 6:25 येणारी 07075 हैदराबाद गोरखपूर 1 तास 5 मिनिटं उशिरा येत आहे. 8:20 येणारी 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस, 8:25 येणारी 12289 CSMT नागपूर दुरंतो या दोन्ही गाड्या नियोजित वेळीच येतील. 8:20 येणारी 12406 गोंडवाना एक्सप्रेस 12 मिनिटं उशिरा येत आहे. 8:45 येणारी 6:10 आमला नागपूर मेमू, 8:35 येणारी 12295 संघमित्रा एक्सप्रेस वेळेवरच येत आहेत. 8:55 येणारी 22706 तिरुपती हमसफर, 9:00 येणारी 20494 चंदीगड मदुराई एक्सप्रेस या दोन्ही गाड्या वेळेवरच येत आहेत. 9:15 येणारी 12721 दक्षिण एक्सप्रेस, 9:25 येणारी 22692 बेंगलोर राजधानी वेळेवरच येत आहे. 3:55 येणारी 12511 राप्तीसागर एक्सप्रेस 5 तास 37 मिनिटं उशिरा येत आहे. 9:35 येणारी 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स, 9:50 येणारी 12129 आझाद हिंद एक्सप्रेस या दोन्ही गाड्या वेळेवरच येत आहेत. 12:45 येणारी 03252 बेंगलुरू दानापूर स्पेशल 9 तास 29 मिनिटं उशिरा येत आहे. 10:15 येणारी 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस, 10:25 येणारी 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एक्सप्रेस.

दहा वाजून 40 मिनिटांनी येणारी 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस या सर्व गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. 7 वाजून 40 मिनिटांनी येणारी 12860 गीतांजली एक्सप्रेस 3 तास 1 मिनिट उशिरा येत आहे. रेल्वेगाड्यांविषयी अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक आहे 139. रेल्वेगाड्यांविषयी माहिती आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि परिसरातलं कमाल तापमान 34.6 डिग्री सेल्सिअस, जे सामान्य तापमानापेक्षा 2 अंशानं अधिक होतं. किमान तापमान 25.4 डिग्री सेल्सिअस, जे सामान्य तापमानापेक्षा 8 अंशानं अधिक होतं. येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहील. कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान 25 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणातच

यानंतर वैशाली माडे यांच्या स्वरात ऐकवित आहोत प्रेमदास मेश्राम यांची गीतरचना. संगीतकार आहेत सुरमणी प्रभाकर धाकडे.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची रचना स्वरबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. यानंतर सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकूया ग. दि. माडगूळकरांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांनी दिलं आहे.

वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकूया अष्टविनायक चित्रपटातलं गीत, शब्दरचना शांताराम नांदगावकर यांची.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत होतात देशभक्ती रचना समूह स्वरात. या गीताबरोबरच आजचा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना आम्ही संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झालीत. चिंतन कार्यक्रमात ऐकूया अक्षय याविषयी सारंग मास्टर यांचे विचार.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण अक्षय या विषयावर सारंग मास्टर यांचे विचार ऐकणार आहोत.
1: अक्षय मूळतः संस्कृत असलेला शब्द. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणार, कधीही नाश न होणार, नित्य शाश्वत टिकून राहणार. आजच्या या आधुनिक वैज्ञानिक पण अस्थिर अशा युगात अक्षय मूल्य आश्वासक आणि प्रेरणादायी असणार ठरणार. अहो, म्हणूनच कदाचित आपली संस्कृती, तत्वज्ञान, संतवचन यात अक्षय या संकल्पनेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. अक्षय पुण्य, अक्षय धर्म, अक्षय ज्ञान ही केवळ एक संकल्पना नाही, तर ही संकल्पना मानसिकता उंच आणि वृद्धिंगत करणारी, अक्षय आनंद देणारी ठरते. दैनंदिन आयुष्यात ज्यासाठी आपलं आयुष्य आपण कारणी लावतो, ज्यासाठी निरंतर असे कष्ट करतो, ते काहीतरी मिळवायलाच करत असतो ना. हे बघा ना, जे सत्कर्मानं मिळतं आणि कधीच संपत नाही, ते म्हणजे अक्षय पुण्य. जे धन, सेवा आणि सद्गुणांच्या स्वरूपात साठवलं जातं, ते म्हणजे अक्षय धन. जे वाटलं तरी उरतं आणि वाचले की वाढतं, ते म्हणजे अक्षय ज्ञान. आणि जे आई आपल्या एका मुलावर करते, भगवंत भक्तावर करतो, ते म्हणजे अक्षय प्रेम. यशवंत होण्यासाठी ही अक्षय मूल्य कामी पडतात. ते जितकं जास्त तोललं जातं, तितकं आयुष्य यशस्वी झालं असं मानता येऊ शकतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यांनी म्हटलंय, परोपकार, सेवा आणि करुणा ही अक्षय संपत्ती आहे. या संपत्तीचा क्षय कधीच होत नसतो. जितकं देऊ तितकं ते वाढतं, वृद्धिंगत होतं. असं हे अक्षय धन याच जन्मात नाही, तर जन्मोजन्मी आपल्या सोबत राहतं. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, सदा ठेवीती चरणी भक्ती. यात अक्षय भक्ती या संकल्पनेवर भर दिलाय. भगवंतावरची निष्ठा, श्रद्धा, प्रेम हे कधीच नष्ट होत नाहीत. आध्यात्मिकतेमधली हीच खरी अक्षय संपत्ती होय. संत नामदेवांचे वचन बघा,

0: पाठवाचे नित्य हरिभक्ती राखे तेथेची मोक्ष लागे इति नामदेव म्हणे. रामकृष्ण हरी हे उच्चार ज्याच्या ओठावर आले त्याचे अज्ञान त्याच्या मनातला अंधकार दूर होतो आणि त्याला आत्मशांतीचा प्रत्यय येतो. आजच्या काळात आपण संपत्ती यश प्रसिद्धी सत्ता यामागे सारखे धावत असतो, नकळत ओढले जात असतो, पण ह्या सगळ्या क्षणिक गोष्टी आहेत. जे अक्षय आहे ते काय तर ते ज्ञान प्रेम आपुलकी दया, हीच खरी अक्षय संपत्ती आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला किती अक्षय असं तत्वांचं धन दिलंय बघा. ज्यात सर्वधर्म समभाव नीतिमत्ता येते असा अक्षय धर्म दिलाय, ज्याचा नाश अशक्य आहे असा आत्मा दिलाय, जे कधी नष्ट होणार नाही पिढ्यानपिढ्या जोपासलं जाईल असे संस्कार दिलेत. अक्षय ही संकल्पना एक उत्तम जीवनशैली आहे, ज्यावर आधारलेलं जीवन हे समाधानाचं आणि समाजाचा उपयोगी असेल. या अक्षय मूल्यांचा स्वीकार केला तर वैयक्तिक आयुष्य तर समृद्ध होईलच, पण आपले राष्ट्रही विकासाच्या मार्गावर जाईल. दान दया तप धर्म हेच खरे धन, जे करती सत्कर्म तोच खरा माणूस जन. म्हणूनच आपण आपल्यातली अक्षय माणूसकी जपूया, माणूस जपूया, समाज जपूया आणि हे राष्ट्र जपूया.
1: श्रोते हो, आताच आपण अक्षय या विषयावर सारंग मास्टर यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो चिंतन कार्यक्रमात आपण ऐकत होतात अक्षय याविषयी सारंग मास्टे यांचे विचार. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो आता थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे मूलस्थानी मृद आणि जलसंधारण भाग पहिला. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात ऐकूया किडनी स्टोन याविषयी डॉ चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3. सादरकर्त्या संगीता आरसपुरे ही आकाशवाणी नागपूरची निर्मिती. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांचं लघुभाषण ऐकूया. सादरकर्ते सचिन लाडोळे ही आकाशवाणी नागपूरची निर्मिती आहे. 7:25 प्रायोजित कार्यक्रम ऐकूया दिलखुलास. हे तिन्ही कार्यक्रम आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत कार्यक्रमात ऐकूया निकेता जोशी यांनी गायलेली मराठी भावगीतं. 8:40 आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन समन्वित कार्यक्रम ऐकूया. शीर्षक आहे संधी की आव्हान. सहभाग लक्ष्मण साळोख, निर्मिती साहाय अनुप्रिता भाले, सादरकर्ते नयन पवार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरची निर्मिती. 9:00 सूचनापत्र. 9:05 मराठी चित्रपट संगीत. 9:30 स्वरांजली कार्यक्रमात ऐकूया गुरुरूपी तत्वास स्मरूया हे गीत. गीत आदिती देशमुख यांचं, गायिका आकांक्षा नगरकर, संगीत सुमंत गहाणकर, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर, संयोजक मोनाली शेंडे, सादरकर्ते विजय सिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूरची निर्मिती आहे. 9:40 वृंदगान पाठ कार्यक्रमात ऐकूया ओडिशी भाषा पाठ केऊन बिया माधारी हे गीत केसी पाणीग्रही यांचं. 10:00 हॅलो डॉक्टर केअर हॉस्पिटल. विषय आहे संसर्गांचे वार्षिक कॅलेंडर. तज्ज्ञ आहेत डॉक्टर कमल भुतडा. डॉक्टर कमल भुतडा यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादरकर्ते आहे सतीश रेवे. 10:35 समाचार एकांश दृष्टिक्षेप. 11:00 ऐकूया जुन्या मराठी फिल्मी गीतांचा निवेदनासह कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून या सुरुवातीला ऐकूया महिलांकरिता कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 जिल्हा वार्तापत्र मध्ये ऐकूया ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून. 1:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 आणि 5:02 शास्त्रीय

0: संगीताचा कार्यक्रम नादब्रह्मा. 5:15 पीपल्स पद्मा ऑन आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 5:30 युवकांकरता कार्यक्रम ऐकूया युववाणी. 6:30 हिंदी कार्यक्रम विविधा. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात ऐकूया धानावरील रोगांचे व्यवस्थापन याविषयी डॉ पायल कोसे यांचं भाषण. त्यानंतर विकासाची वाटचाल या अंतर्गत प्रगत शेतकरी नारायणराव लांबत मुक्काम भिवापूर जिल्हा नागपूर यांची मुलाखत. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट मुंबई केंद्रावरून. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती दिल्ली केंद्रावरून. 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून ऐकूया. आता ऐकूया डॉ आर माधुरी देवी यांचं कर्नाटक वीणावादन. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय आहे मूलस्थानी मृदा आणि जलसंधारण भाग पहिला. निवेदक आहेत सचिन लाडोळे.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भात कोरडवाहू शेतीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आपण शेतामध्ये मुरवला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या शेतातील पाणी मूलस्थानी जिरवायचं, अडवायचं आणि त्यानंतर त्या पाण्याचा उपयोग करून जिरवलेल्या पाण्यापैकी किमान 25% पाणी भूगर्भात ठेवणं हे मात्र गरजेचं आहे. अशा रीतीनं सध्या पाण्याच्या पातळीस जी खोल जात आहे त्याला आपल्याला रोक लावता येईल. असं म्हटलं जातं की साधारणपणे 1 हेक्टर शेतामध्ये पाऊसमानाप्रमाणे 60 ते 75 लाख लिटर पाणी जिरवणं शक्य होतं. या जिरवलेल्या पाण्यापैकी 3 भाग आपण स्वतःच्या शेतातील सिंचनाकरता वापरावं. उर्वरित 1 भाग पाणी पिण्याकरता, उद्योगाकरता, जनावरं किंवा मग इतर गरजांकरता शिल्लक ठेवावं. लक्षात घ्या, ही संकल्पना जी आहे ती लोकोपयोगी आहे. या संकल्पनेनुसार जितक्या क्षेत्रावर हे तंत्र अवलंबल्या जाईल त्याच्या 25 ते 30% क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करून देखील कमी पाण्यावर लागणाऱ्या फळबागा आपल्याला चांगल्या रीतीनं उभ्या करता येतात. यासाठी काही मूलभूत मृद आणि जलसंधारणाचे उपाय आपल्याला शेतात करावे लागतील. लक्षात घ्या, जमिनीचा पोत विशेषतः उतार, शेतातील ओघळी या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण काही उपाययोजना शेतामध्ये करायलाच पाहिजे. यामध्ये आंतरपीक पद्धतीचा आपण वापर करावा. पेरणी करताना नेहमी उताराला आडवी पेरणी करावी आणि मशागत देखील करावी. समतल बांधाला समांतर पेरणी आणि मशागत करावी. उभ्या पिकामध्ये शेवटच्या कोळपणीच्या वेळेस कोळप्याद्वारे उथळ चर आपण काढून घ्यावा. फळझाडांमध्ये पावसाळ्यापूर्वी नांगरानं आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करून घ्यावेत. हे काम आता आपल्याला लगेच पूर्ण करता येईल. शेतातील ओघळीवर गवत, दगडी, मातीचे किंवा मग इतर फांदेरी भान घालून जागच्या जागी पाणी देखील आपण अडवून मुरवू शकतो. ज्या ठिकाणी मात्र जास्त उतार आहे अशा हलक्या जमिनीमध्ये सलग कंटूर चरावर कृषी फळबाग तसंच वनकुरण आपण विकसित करावं. याशिवाय शेतकरी बंधूंनो अनेक उपाययोजना आपल्याला शेतामध्ये करता येईल, जेणेकरून कोरडवाहू भागात आपल्याला पाणी साठवून त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येईल. तर या उपाययोजना कोणत्या, त्या कशा अंमलात आणाव्यात यासंदर्भात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी सांगितल्याप्रमाणे आपण माहिती लक्षात घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. निवेदक होते सचिन लाडोळे आणि आजचा विषय होता मूलस्थानी मृद आणि जलसंधारण भाग पहिला. आता एका हवामानाचा आढावा. येत्या 24 तासात विदर्भातील हवामान कोरडं राहून त्याही पुढील 2 दिवसात हवामानात विशेष बदल संभवत नाही. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी

च्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे 512.8 MHz म्हणजेच 585 KHz. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात ऐकूया किडनी स्टोन याविषयी डॉ चैतन्य देशमुख यांची मुलाखत. 6:50 परिसर या कार्यक्रमात ऐकूया ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांचं भाषण भाग तिसरा सादरकर्ते सचिन लाडोळे. त्यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करू थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडीमध्ये पेशंट्स विचारतात. डॉक्टर साहेब, याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का? तर हो, याचं उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषध देऊन त्याला काढायचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषध त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनाही चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची

0: सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाईड करतो.
1: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
0: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आलेले आहे. लेझरचे ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एन्डोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते. म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर

0: लवकर होते. म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तर पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतले. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
0: मंडळी. आताच आपण

0: ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:55 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रति सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भावविभोर नादलहरींचा सूर केवळ।

रंध्रा रंध्रात सांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

चिंतन दररोज ऐका सकाळी 6:30 ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या चिंतनशील साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेला आदर्श जीवन मूल्यांची शिकवण देणारा कार्यक्रम चिंतन आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दर दिवशी ऐका सकाळी 6:30 चिंतन।

0: मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकीत पावले चाले रम्य दुपार टाकीत पावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी

0: उब मिळते हवा थंड वाहे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
2: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी। मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा। नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा। स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा।
5: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात। शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा। 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा। आता सविस्तर बातम्या। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं। या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली। विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं। तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AAIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे। तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली। दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली। राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले। तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला। सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत। तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं। मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली। मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला। वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले। केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं। महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या। पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत।
6: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची

0: व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 पासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शेणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 च्या सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अकोला जिल्ह्यात 7ही तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवल्या गेले आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
1: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचावकार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावा

0: संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज 11 जुलै. आजचा दिवस हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधलं जातं. 11 जुलै 1889 कादंबरीकार चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म. श्रोतेहो, आपल्या कवितांनी आणि भावगीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारे प्रसिद्ध मराठी गीतकार कवी शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृतिदिन. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणारी आणि मनाची ठाव घेणारी गीतं त्यांनी लिहिलीत. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
2: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. या दृष्टीने 27वा जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AIचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकर सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
2: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली.

0: आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
0: रिझल्ट
1: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर.
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले.
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द किती वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 ची जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन

0: खर्चात सरासरी 26% घट झाली.
1: उत्पादन
0: खर्च खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय, पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7 वर्ण 13 क्विंटल वर गेले, कापसाचे 8 वर्ण 11 क्विंटल वर गेले आणि मक्याचे 23 वर्ण 38 क्विंटल वर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या विषयाची माहिती सचिन फरफड पाटील आणि निशांत बुर्नासे यांच्याकडून. या सोबतच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व यावर माहिती ऐका डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. ऐका हा कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी.

0: सात वाजून तीस मिनिटांनी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. सुगम संगीत कार्यक्रमात ऐकूया निकेता जोशी यांनी गायलेली मराठी भावगीतं.

श्रोते हो, सुगम संगीत कार्यक्रमात ऐकूया निकेता जोशी यांनी गायलेली मराठी भावगीता आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. दिल्ली केंद्रावर

प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 8 वाजता हिंदी, 8:15 इंग्रजी, त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात

0: security measures. In FIFA World Cup, Spain booked spot in semi-finals, defeating Belgium 2-1. Norway to face England in third quarter-final tonight. And in Wimbledon tennis, Czechia Karolina Muchová to face compatriot Linda Noskova in women's singles final today. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS च्या प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थे

चाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ऍपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं 1 दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री

झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्या शास्त्रज्ञ डॉक्टर KC जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 ची तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
1: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
2: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
2: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर

0: जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत, हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मध्ये मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
0: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काय पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशामध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा 5वा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3र्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3र्या टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो, भारत साधारणपणे या 3र्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो, जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो, तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर,

0: लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
1: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनाचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत, या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहर

0: येतात. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत, या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे, शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिले जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता, माता मृत्यू दर होता, यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधामध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यू सुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारण.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यू दरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यू दरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय आहे हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काय आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011 जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आला असलेला आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये।

0: वास्तवात. जगामध्ये सहा व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा एक व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 64 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश, जो काही तरुण लोकसंख्या आहे, ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बल देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला
1: नक्कीच फरक पडत
0: असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो. आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते. आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: महिलांच्या कौशल्य विकासावर भर द्या. महिला आणि बाल कल्याण समितीच्या बैठकीत सभापती सारिका नांदुरकर यांनी दिल्या सूचना. नागपूर महानगरपालिकेच्या महिला आणि बाल कल्याण विशेष समितीची बैठक नुकतीच पार पडली. समितीच्या सभापती श्रीमती सारिका नांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याणाशी संबंधित अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आधुनिक युगात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांच्या कौशल्य विकासावर भर देण्याच्या सूचना सभापती श्रीमती सारिका नांदुरकर यांनी दिल्यात. महानगरपालिकेच्या डॉ पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत समितीच्या सदस्या तथा नगरसेविका तसेच महानगरपालिकेच्या उपायुक्त आणि अतिरिक्त वैद्यकीय सेवा अधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला आणि मुलींना सक्षम करण्यासाठी समिती कटिबद्ध आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्याचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी असे निर्देश सभापतींनी याप्रसंगी दिलेत. बैठकीत महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी समितीने विविध कौशल्य आधारित उपक्रमांवर भर दिला. तसेच गरजू महिला आणि मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना कम्प्युटर प्रशिक्षण आणि हाऊसकीपिंगचे प्रशिक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. याद्वारे त्यांना रोजगारक्षम बनवण्याचा मानस असल्याचे सभापतींनी यावेळी सांगितले. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तीन चाकी इलेक्ट्रिक व्हेईकल सायकल योजनेची अंमलबजावणी करण्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. तसेच महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ई रिक्षा वाटप योजनेचा आढावा घेण्यात आला. समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय महिला नगरसेवकांसाठी एक विशेष अभ्यास दौरा आयोजित करण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला, जेणेकरून विविध ठिकाणच्या चांगल्या उपक्रमांचा अभ्यास करता येईल अशी माहिती नागपूर महानगरपालिका यांच्यातर्फे कळविण्यात आली आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आमचे नागपूर केंद्र आहे. 9:05 झालीत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, यात सुरुवातीला ऐकूया वैशाली सामंत आणि राहुल वैद्य यांनी गायलेलं यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं गीत. शब्दरचना अश्विनी शेंडे यांची आणि या गीताला संगीत निलेश मोहरील यांनी दिलं आहे.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरात त्रिनेत्र या चित्रपटातलं गीत. अंजली यांच्या या गीताला स्वरसाज चढवला आहे प्रद्युमन शर्मा यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आशा भोसले आणि सुरेश वाडकरांच्या युगलस्वरात सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटातलं गीत. गीत किशोर कदम यांचं, संगीतकार होते आर डी बर्मन. यानंतर ऐकूया विश्वविनायक या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शब्दरचना संजय उपाध्याय यांची, संगीत श्रीधर फडके यांनी दिलं आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया नंदेश उमप यांच्या स्वरात सुभेदार चित्रपटातलं गीत. गीत दिग्बाल लांजेवार यांचं आणि या गीताला स्वरबद्ध केलं आहे देवदत्त मणीषा बाजी यांनी.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत आम्ही संपवीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:30 झालीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: ನಿತ್ಯ ಜೋ ಸನ್ಮಾರ್ಗದಾವಿ ದೇಯಿ ಸ್ಫುರುತಿ ಪ್ರೇರಣಾ ಗುರುರೂಪಿ ತತ್ವಾಸ ಸ್ಮರುಯ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ. ಶ್ರುತಿ ಹೋ ಸ್ವರಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ಲ ಯಾ ಮಹಿನ್ಯಾತ್ಲ ಗೀತ ಹೇ ಅದಿತಿ ದೇಶಮುಖ ಯಾಂಚ. ಗಾಯಿಕಾ ಆಹೇತ್ ಆಕಾಂಕ್ಷಾ ನಗರ್ಕರ್. ಸಂಗೀತಕಾರ ಆಹೇತ್ ಸುಮಂತ ಗಹಾಣಕರ್. ಶ್ರುತಿ ಹೋ ಗೀತ ಐಕಣ್ಯಾಪೂರ್ವಿ ಗೀತಾ ವಿಷಯ ಕವಯತ್ರಿಸೆ ಮನೋಗತ್.
1: नमस्कार. भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे. या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो. गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे. तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शांनी शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो. जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

श्रुतीहो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. सात संगत सहगायिका रुपल रामटेके.

रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे। या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादर करते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती। नमस्कार।

0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत वृंदगान पाठ. या कार्यक्रमाअंतर्गत ऐकूया ओडिसी भाषा पाठ.
1: मुलांनो नमस्कार. मुलांनो, आज आपण ओडिया भाषेतलं एक गाणं शिकणार आहोत. हे गाणं म्हणजे एक भजन आहे. हे भजन कालिंदी चरण पाणीग्रही यांनी लिहिलंय. कोणी लिहिलंय? हां, बरोबर. आणि या गाण्याला संगीत आहे अक्षय कुमार मोहंती यांचं. गाणं शिकण्याआधी हे गाणं लिहून घेऊया. चला.
2: केऊ नाम धरी डाकिबी तुमको तुमे जे सर्वनाम केऊ नाम धरी डाकिबी तुमको तुमे जे सर्वनाम.
1: हे झालं गाण्याचं ध्रुपद. आता पहिला अंतरा लिहूया.
2: आलोक तुमको
3: नपारे देखाई
2: तुमे जे देखाओ ताहारे. आलोक तुमको नपारे देखाई तुमे जे देखाओ ताहारे. तुमे जे बेढीच कोटी विश्वर सबुरी भितरे बाहारे. तुमे जे बेढीच कोटी विश्वर सबुरी भितरे बाहारे.
1: हा झाला पहिला अंतरा. आता दुसरा अंतरा.
2: लुह होई तुमे झरी पड परा केते नयनर कोणरु. लुह होई तुमे झरी पड परा केते नयनर कोणरु. हस होई पुणि फूल परी फुट केते जे नरम अधरु. हस होई पुणि फूल परी फुट केते जे नरम अधरु. केऊ नाम धरि डाकिबी तुमको तुमे जे सर्वनाम.
1: मुलांनो, हे गाणं खेमटा तालात निबद्ध आहे. या तालात सहा मात्रा असतात. आता आधी हा ताल कसा आहे ते बघूया.

0: आता आपण गाणं शिकूया.
1: येऊन मधरी डाकी तू मग. 1 2 3 4.

0: मुलांनो, हे गाणं तुम्ही आता शिकलात. आता हे संपूर्ण गाणं तुम्ही गाऊन बघा बरं.
1: 1, 2, 3, 4.

0: छान मुलांनो, हे गाणं तुम्ही आता व्यवस्थित शिकलात. आता हे लक्षात ठेवा आणि हेच गाणं तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शिकवा. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात वृंदगान पाठ या कार्यक्रमाअंतर्गत ओडिसी भाषा पाठ. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांजधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय? आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय. नव्या आशा, नव्या दिशा,
2: नवी क्षितिज, नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास.
1: कला, साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात.
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी 5:30.
1: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम.
4: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान, सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी. ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणी नागपूर केंद्र.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे संसर्गाचे वार्षिक कॅलेंडर. तज्ज्ञ आहेत डॉक्टर कमल भुतडा.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.

0: श्रोतेहो नमस्कार. केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आजचा आपला विषय आहे संसर्गाचं वार्षिक कॅलेंडर, म्हणजेच द सीझनल कॅलेंडर ऑफ इन्फेक्शन. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर कमल भुतडा, जे फिजिशियन अँड क्रिटिकल केअर कन्सल्टंट, शिवाय डायरेक्टर आणि आयसीयूचे हेड सुद्धा आहेत. डॉक्टर कमल भुतडा, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी हे सीझनल कॅलेंडर आपण म्हणतो आहे, हे म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं आहे.
1: सीझनल कॅलेंडर म्हणजे कसं आहे, आपण राहतो ट्रॉपिकल कंट्रीमध्ये आणि इथे बदलत्या हवामानानुसार, बदलत्या ऋतूनुसार संसर्गजन्य रोग पण वेगवेगळे होत असतात. फॉर एक्झाम्पल, आता उन्हाळा गेला आहे, उन्हाळ्यामध्ये जे संसर्गजन्य रोग कॉमनली होतात त्याच्यामध्ये एक आहे टायफॉइड, दुसरं आहे हेपेटायटिस, कावीळ ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेत, जे दूषित पाण्यामुळे किंवा अन्न बऱ्याच वेळेला उघडं राहिलं आणि त्याच्यावर माशा बसल्या किंवा ते कंटॅमिनेट झालं तर त्याच्यामुळे होणारा कावीळ. फॉर एक्झाम्पल, हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई या दोन कावीळचे आजार खूप जास्त कॉमन आहेत. आणि त्यानंतर दूषित पाण्यामुळे आणि उन्हाळ्याच्या तापमानामुळे जे अन्न बऱ्याच वेळेला उघडं राहतं, जे फ्रीजमध्ये राहत नाही किंवा आपण उघड्यावर खातो, स्ट्रीट फूड खातो, त्याच्यामुळे होणारे पोटाचे संसर्गजन्य रोग. त्यातला एक टायफॉइड तर मी आधीच सांगितला आहे, पण जे डिसेंट्री किंवा डायरिया यासारखे आजार असतात ते पण उन्हाळ्यात कॉमन राहतात. मग त्यानंतर जो ऋतू येतो तो म्हणजे पावसाळा. पावसाळा म्हणजे जून पासून तर सप्टेंबर पर्यंत. अशा वेळेला बरेचसे संसर्गजन्य मोस्ट कॉमनली, ज्याला आपण म्हणू डेंगू, चिकनगुनिया, हे कॉमनली होतात. याचं कारण असं आहे की जे यांना हे जे दोन आजार आहेत जे याच्यामुळे होतात, डासांमुळे होतात, आणि ते जे डास आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये ग्रो होतं आणि ते थोडंसं जरी पाणी त्याला सापडलं, फॉर एक्झाम्पल पावसाळा आला, पाच दिवस पाणी नाही पडलं आणि त्याच्यामध्ये जे समजा काही नारळाची जी टर्फल आहे किंवा कुंड्यांच्या खाली ज्या प्लेट्स असतात त्याच्यामध्ये 10-15-20 ml पाणी आहे किंवा एसीच्या ट्यूबिंग मधलं जे 15-20 ml पाणी आहे त्याच्यामध्ये पण ते डास ग्रो होतात. आणि त्याच्यामुळे 2 वर्षापूर्वी पण तुम्ही पाहिलं असेल, अचानक आपल्या पूर्ण देशामध्ये स्पेशली मध्य भारतामध्ये चिकनगुनिया खूप जास्त पसरला होता. आता हर्ड इम्युनिटी झाल्यामुळे तो कमी झाला, पण आता सर्वत्र पूर्ण शहरात कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे, स्वच्छ पाणी सर्वत्र पडलेलं आहे, ड्रममध्ये पडलेलं आहे, लोकांच्या घरचे कूलर अजूनही साफ झालेले नाहीत, त्याच्यामध्ये डेंग्यूचं जे मच्छर आहे किंवा डास आहे तो ग्रो होतो. तर या दिवसांमध्ये हे रोग खूप पसरतात. त्यानंतर या दिवसांमध्ये नदी नाले वाहतात, पाणी स्वच्छ राहत नाही आणि त्याच्यामुळे होणारे दूषित पाण्यामुळे होणारे पण रक्त खूप लवकर पसरतात. त्यानंतर येतो हिवाळा. हिवाळ्यामध्ये युजली फ्लू किंवा तत्सम जे रेस्पिरेटरी व्हायरसेस आपण ज्याला म्हणतो त्यांना तो हवामान अनुकूल असतो आणि त्याच्यामध्ये त्याचे व्हायरस लवकर पसरतात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला. संसर्गजन्य रोग आहे, न्युमोनियाच्या केसेस ह्या पण वाढतात हिवाळ्याच्या ऋतूमध्ये. तर असं काहीच नाही की पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये न्युमोनिया होणार नाही किंवा फ्लू हा उन्हाळ्यामध्ये होणार नाही. स्पोरॅडिक केसेस चालू राहतील, पण फ्लूचा उद्रेक जसं जसं टेम्परेचर खाली जातो तसं तसं वाढत जातं. कोणतंच हवामान भारतातला हा कोणत्याही संसर्गजन्य रोगासाठी टोटली नाही असं नाहीये, पण एक पर्टिक्युलर ऋतूमध्ये त्याच्या केसेस सडनली उद्रेक पावतात.
0: नक्कीच. आणि डॉक्टर भुतडा, मग उन्हाळा आणि दूषित पाणी यामुळे जे आजार होतात त्याची लक्षणं कशी ओळखायची?
1: फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे 2-3 कॉमन आजार आहेत, एक आहे कावीळ आणि दुसरं टायफॉइड आणि तिसरे पोटाचे रोग. टायफॉइडमध्ये माणसाला फक्त ताप राहतं, हाय ग्रेड खूप जास्त ताप राहतं आणि तापाशिवाय युजली त्याला दुसरे सिमटम्स नसतात. आपण फ्लू म्हटलं सायमल्टेनियसली तर त्याला सर्दी राहील, खोकला राहील, बाकीच्या गोष्टी राहतील. मग ज्या वेळेला माणसाला सर्दी, खोकला, खूप जास्त हातपाय दुखणे, कणकण अशातला प्रकार आहे तर तो युजली टायफॉइड नसतो. टायफॉइडमध्ये फक्त आणि फक्त ताप असतं, एखाद वेळेला पोटात दुखतं, एखाद वेळेला लूज मोशन होते, पण मोस्टली हाय ग्रेड फीवर, 102-103 ताप हा कंटिन्युअस 5-7 दिवस सुरू राहतो. आणि समजा त्यावेळेला आपल्याला दुसरे काहीच सिमटम नाही आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत एस्पेशली, तर आपण समजावं की ते मोस्ट प्रॉबेबली टायफॉइड असावं. आपल्या समजण्याने काहीच होत नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: ज्या वेळेला कावीळ होतो उन्हाळ्यामध्ये, स्पेशली कॉमन आहे ए आणि ई,

0: पाहिजेत असं मला
1: वाटतं. नक्कीच डॉक्टर भुतडा, आपण खूप छान माहिती सांगत आहात आम्हाला. आता उन्हाळ्यात जे आजार होऊ शकतात ते पण आपण सांगितले आणि काय लक्षणं आहेत आणि काय करायला हवं हे सुद्धा आपण मार्गदर्शन केलं. मग पावसाळ्यामध्ये आता जे आजार होतात त्यांची लक्षणं काय आणि काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला.
0: आता तुमच्या लक्षात आलं असेल किंवा आपल्या जवळपासच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांपैकी तुम्हाला पण लक्षात आलं असेल, बऱ्याच जणांना थोडंफार सर्दीचा, थोडाफार हातपाय कणकण, हातपाय दुखणे, थोडाफार फीवर, घसा दुखतोय, फ्लूचा प्रभाव वाढत चाललाय. हा फक्त फ्लू नाही, इन्फ्लुएंझा व्हायरस नाही, बाकीचे पण जे रेस्पिरेटरी व्हायरसेस आहेत त्यांचे सर्वांचे सिम्पटम जवळपास सारखेच असतात, पण त्याचा प्रभाव आता हळूहळू वाढत चाललाय. फ्लूची सुरुवात पावसाळा सुरू झाल्यानंतर होते, कारण टेम्परेचर डीप होतं आणि त्याचा पीक जेव्हा थंडी होते त्यावेळेला त्याचा पीक राहतो, म्हणजे आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याचा खूप जास्त पीक राहतो. या आजारांमध्ये माणसाला खूप जास्त हातपाय दुखणे, काहीच करण्याची इच्छा न होणे, गळल्यासारखं वाटणे, सर्दी राहणे, घशामध्ये खूप दुखणे, खोकला राहणे हे सिम्पटम्स होतात. यातल्या बऱ्याच पेशंटना काही दिवसानंतर ब्रॉन्कायटिस होतो, म्हणजे हे जे इन्फ्लमेशन आहे जे घशामध्ये राहतं ते लंग्समध्ये जाऊन आपले जे एअरवेज आहेत त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन करतात आणि मग श्वास घ्यायला त्रास होतो. रात्रीच्या वेळेला एस्पेशली जेव्हा टेम्परेचर अजून कमी राहतं किंवा माणूस आडवा पडतो त्यावेळेला त्याला खूप जास्त खोकला राहतो. आणि 1000 पैकी 10 जणांना अशा केसेसमध्ये व्हायरल न्युमोनिया पण होतो, म्हणजे हा जो व्हायरस आहे त्याच्यामुळे न्युमोनिया होतो आणि मग माणसाचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. ज्या पद्धतीने आपण कोरोनामध्ये पाहिलंय त्याच पद्धतीचे सिम्पटम्स याच्यामध्ये असतात. दुसरे आजार जे या दिवसांमध्ये कॉमन आहेत त्यापैकी दोन महत्वाचे सांगायचे, म्हणजे एक आहे डेंग्यू. डेंग्यूमध्ये ताप राहतो, खूप हाय ग्रेड, खूप जोराचा ताप राहतो आणि खूप जास्त ताप राहतो आणि त्याच्यासोबत त्याचे खूप हाडं दुखतात. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर या तापाला बऱ्याच पुस्तकांमध्ये हाडतोड ताप म्हणून पण डिस्क्राईब केलेला आहे, म्हणजे हातपाय इतके दुखतात, हाडं इतके दुखतात की असं वाटतं की तिथे तुटतील. ताप खूप जास्त राहणे आणि हातपाय दुखणे ह्या दोनच सिम्पटम त्याचे. पण मग हळूहळू काय होतं, डेंग्यूमध्ये माणसाचं ब्लड प्रेशर कमी कमी कमी होत जातं आणि मग त्याला चक्कर येणे, लघवी कमी होणे, चक्कर येऊन एखाद वेळेला भोवळ येणे या सर्व गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे 2 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा ताप असेल तर स्वतः इलाज करू नये, तुरंत डॉक्टरांना पण भेटावं, हेल्थ केअर सर्व्हिसेसकडे जावं आणि आपल्या टेस्ट करून घ्याव्या. तिसरा महत्वाचा आजार म्हणजे चिकनगुनिया. चिकनगुनिया आपल्याकडे 12-13 वर्षांपूर्वी खूप झाला होता, त्यानंतर 2 वर्षापूर्वी 2024 मध्ये खूप जास्त झाले होते. खूप जास्त म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फक्त आणि फक्त चिकनगुनियाच्या केसेस होत्या आणि त्यापैकी बरेचसे पेशंट आजही येतात. 2 वर्षापूर्वी झालेल्या चिकनगुनियाचे पेशंट आजही जॉईंट पेन घेऊन येतात. याचा अर्थ असा की हे खूप म्हणजे त्रासदायक आजार आहे. आता पण त्याच्या स्पोरॅडिक केसेस सापडतील, पण जितक्या केसेस 2 वर्षांपूर्वी झाल्या तितक्या केसेस आता सापडणार नाही, कारण एका लेवलची इम्युनिटी समाजात आलेली आहे. मग हळूहळू जशीशी पॉप्युलेशन एजिंग होत जातं आणि इम्युनिटी कमी होते मग परत एकदा त्याचा उद्रेक होतो. पण अजूनही समजा जर तुम्हाला खूप हायग्रेड फीवर आहे आणि फक्त हाड नाही जोड दुखतायत तर त्याला चिकनगुनिया समजावा जोपर्यंत टेस्ट होत नाही आणि तुरंत डॉक्टरकडे जावं.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: आणि आजचा आपला विषय आहे संसर्गाचं वार्षिक कॅलेंडर, म्हणजेच द सीझनल कॅलेंडर ऑफ इन्फेक्शन्स. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर कमल भुतडा, फिजिशियन अँड क्रिटिकल केअर कन्सल्टंट, डायरेक्टर आणि हेड ऑफ ICU. नक्कीच. आणि एक अजून विचार असं वाटतं डॉक्टर की मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लक्षणं सारखीच असू शकतात?
0: प्रत्येक एज ग्रुपमध्ये लक्षणांमध्ये थोडाफार फरक राहतो. काही बिमाऱ्यांचे लक्षणं सारखेच असतात, काहींमध्ये फरक राहतो. आणि लहान मुलं बऱ्याचदा आपले सिम्पटम्स डिस्क्राईब करू शकत नाही, त्यामुळे बऱ्याचदा डिफरन्शिएट करणं मुश्किल होतं.
1: नक्कीच. आणि पावसाळ्यात जे आजार होतात बळावतात तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
0: सर्वात महत्वाचं म्हणजे यातले जे संसर्गजन्य रोग आहेत हे 2 महत्वाचे जे मी तुम्हाला सांगितले डेंग्यू आणि चिकनगुनिया हे साफ पाण्यामध्ये होणाऱ्या वाढणाऱ्या मच्छरांमुळे किंवा डासांमुळे होतं. सर्वात पहिले आपल्या घरामध्ये आता उन्हाळा संपलाय, कूलरला एमटी करायचं, त्याची टाकी एमटी करायची, त्याला वाळूत घालायची, उलटं करायचं आणि ऊन दाखवून द्यायचं हे सर्वात महत्वाचं. घरामध्ये एसीचं जे ट्यूबिंग असतं ज्याच्यामध्ये उन्हाळ्यांमध्ये पाणी जमा झालेलं आहे त्याला तुरंत क्लीन करायचं. कुंड्यांच्या खालीमध्ये किंवा कुंड्यांमध्ये पाणी जमा झालं असेल तर त्याला पण ड्राय करून टाकायचं. छतावर जायचं, छतावर पाहायचं पाण्याची टंकी.

0: उघडी आहे का, किंवा टीन टप्पर काहीतरी पडलेलं आहे छतामध्ये आणि त्याच्यावर एक 200-500 ml पाणी जमा आहे त्याच्यामध्ये आणि बरेच दिवस पाणी नाही आलं, तितक्याशा छोट्याशा साप पाण्यामध्ये पण हे एडिस इजिप्टी नावाचं मच्छर आहे ते ग्रो होतं. असं काही असेल तर सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची. हे जे मी गोष्टी सांगितल्या स्वतःच्या घर याच्यामध्ये साप आणि रस्त्यावर तर ग्रो होणार नाही ना, साप आणि रस्त्यावर जमा साचणार नाही आणि हे जे मच्छर आहेत हे साप पाण्याचे. त्यामुळे सर्वात पहिले प्रिव्हेंशन किंवा जे चांगलं कार्य सुरू होतं ते स्वतःच्या घरात. मग जर आपली बिल्डिंग असेल तर बिल्डिंगमध्ये सर्वांची मीटिंग घेऊन साफ स्वच्छताकडे याच्याकडे कसं लक्ष देता येईल ते पाहायला पाहिजे. कुठे पाणी जमा असेल तर त्याला त्याचं ड्रेनेज कसं करता येईल. ह्यानंतरही हा जो मच्छर आहे हा डे टाईमला चावतो, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एडिस इजिप्टी चावतो. शरीराला शक्यतोवर लहान मुलांनी इन्क्लुडिंग अडल्टनी फुलबायांचं घालणं, हाफ स्लीव्ज घालू नये, घातले तर मॉस्किटो रिपेलंटचा वापर करावा, जे काही अप्रूव्ड असतील असे मॉस्किटो रिपेलंटचा वापर करावा, किंवा मच्छर घरांमध्ये फिरू नये किंवा ग्रुप त्याच्यासाठी जे काही रिपेलंट आपण लावतो कॉईल लावतो त्या प्रकारच्या गोष्टी करायला पाहिजेत, नंबर एक. आणि नंबर दोन, जे पावसाळ्यांमध्ये दूषित पाण्यामुळे होणारे जे संसर्गजन्य रोग आहेत, माझा एक स्वच्छ सल्ला आहे, स्वच्छ ठिकाणी खा, स्वच्छ खा, स्ट्रीट फूडला अवॉइड करा. जिथेही जाता आपल्याला जर माहिती आहे की इथलं पाणी कसं मिळणार आहे आपल्याला माहीत नाही, स्वतःहून घरची बॉटल सोबत घेऊन जा.
1: नक्कीच ही खबरदारी बाळगली तर आपण अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो.
0: बिलकुल
1: डॉक्टर भुदडा, मग हिवाळ्यात जे आजार पसरतात मुख्यत्वे श्वसनाचे पण बऱ्याच जणांना आजार होतात, ते कुठल्या प्रकारचे असतात आणि काय लक्षण असतात हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
0: श्वसन रोग किंवा रेस्पिरेटरी इलनेसेस हे हिवाळ्यांमध्ये जास्त होतात कारण टेम्परेचर कमी राहतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे आजार आहेत, जे संसर्गजन्यवाले जे आजार आहेत, फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्झा झाला किंवा दुसरे रेस्पिरेटरी व्हायरसेस आहेत, समजा तुम्हाला आजार आहे किंवा मला आजार आहे आणि तुम्ही माझ्याजवळ येऊन 1 मीटर डिस्टन्सवर 5 मिनिटांसाठी जर माझ्या बाजूला बसल्या तरी सुद्धा हा माझ्यापासून तुमच्याकडे एअरमधनं ड्रॉपलेट्समुळे ट्रान्सफर होऊ शकतो. आता आपण नेशन नाही पॉप्युलेशन आहोत आणि ट्रॅव्हलिंग एअर ट्रॅव्हल खूप वाढलंय. आता एक विमानातनं लोक 200 लोक जातात आणि ते विमान 2 तासासाठी बंद आहे. मग समजा जर त्या विमानामध्ये बसलेल्या 2-4 जणांना फ्लू असेल तर
1: पसरणार
0: आहे. आपण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतो, आपण गाड्यांमध्ये करतो, उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यांमध्ये लग्न जास्त असतात, लग्न सराईमध्ये आपण जातो, आपण सोशलायझेशन बंद नाही करू शकत. पण मग आपण हा विचार करायला पाहिजे की जर मला फ्लू असेल तर मी अननेसेसरी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये जेणेकरून माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल. आपण जर प्रत्येकाने ही खबरदारी बाळगली, अनलेस इट इज इम्पॉर्टंट, इफ वी हॅव गॉट फ्लू आपण दुसरीकडे अशा ठिकाणी जाऊ नये जिथे आपण दुसऱ्यांना तो आजार देऊ शकतो. दुसरा आपल्याला काय देईल ती वेगळी गोष्ट, पण आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये. मला फ्लू आहे, मी जाणार नाही, मी कुठेच जाणार नाही. ऑफिसमध्ये जर मी गेलो तर जर मला माझं क्लोज केबिन असेल तर मी जाईल. माझं जर ओपन केबिन आहे आणि जिथे 10 जण आजूबाजूला बसून आहेत आणि मला खूप एक्स्ट्रीम फ्लू सुरू आहे, मी जाणं अवॉइड करायला पाहिजे. आणि काय होतं, या फ्लूमुळे माणसाची इम्युनिटी कमी होते आणि बऱ्याचदा फ्लूचा व्हायरस लंग्समध्ये जातो, सेकंडरी बॅक्टेरियल न्युमोनिया होतो आणि मग आजार छोट्याचा
1: मोठा होतो. आणि डॉक्टर भुतडा, मग बरेच हे जे हंगामी आजार होतात त्यांची लक्षणं कधी कधी सारखी असतात, अंगदुखी, अशक्तपणा, तीव्रता, पण मग ह्याला कसं क्लासिफाय करायला हवं किंवा सामान्य मनुष्याला
0: नाही समजणार? बरोबर आहे. ताप हा प्रत्येकामध्ये राहणार, संसर्गजन्य रोगांमध्ये ताप हा मॅक्सिमम लोकांमध्ये येणारच. एक्स्ट्रीम्स ऑफ एज जर तुम्ही म्हणाले, फॉर एक्झाम्पल खूपच व्यक्तीचं वय खूप जास्त आहे अशा वेळेला इम्युनिटी कमी राहते, एखाद्या वेळेला ताप म्हणून तो आजार येणार नाही पण त्याला सायमल्टेनियसली आहे. तर ताप हा एक, ताप प्रत्येक ताप म्हणजे फ्लू किंवा प्रत्येक ताप मध्ये म्हणजे डेंग्यू किंवा मलेरिया किंवा चिकनगुनिया असं नसतं. डेंग्यूमध्ये हाड दुखणार, चिकनगुनियामध्ये जॉईंट पेन होईल, टायफॉइडमध्ये फक्त ताप राहणार, फ्लूमध्ये तापासोबत हातपाय दुखी, कणकण, सर्दी, घसा दुखणे, खोकला या बऱ्याचशा गोष्टी राहतील, कावीळमध्ये ताप राहील, उलटीसारखं वाटणं, डोळे पिवळे होणं, लघवीचा रंग खूप जास्त गळद होणे, वॉमिटिंगसारखं वाटणं, उलटी होणे, अशातले प्रकार राहतील. तुम्ही जर म्हणाल तर चिकनगोनियामध्ये रॅश पण येईल, डेंग्यूमध्ये रॅश येईल, एक स्क्रब टायफस नावाचा आजार आहे जो आपल्या सेंट्रल इंडियामध्ये खूप कॉमन आहे आणि तो पावसाळ्यानंतर सुरू होतो. का? कारण इथे आता लोक शेतामध्ये काम करतात, शेतामध्ये अन्नवाणी पायाने जातात काम करताना, किंवा आपण गवतावर जातो, गार्डनमध्ये जातो, अन्नवाणी पायाने जातात आणि त्या स्क्रब टायफसचा जो कीडा असतो तो खूप बारीक आहे, तो दिसत नाही आणि तो आपल्याला पायाला चावतो. आपल्याला माहीत पण पडत नाही, पायावरनं वर जातो.

0: ग्रॉइनमध्ये चावतो, बगलेत चावतो, आणि मग तिथनं त्याचे बॅक्टेरिया शरीरामध्ये जातात आणि त्याच्यामुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर पण होऊ शकतो. तर अनवाणी पायाने चालणे अवॉइड करायला पाहिजे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे. तर प्रत्येक इलनेसमध्ये काहीतरी स्पेसिफिक सिमटम्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं. माझं असं मत आहे की ताप एक दोन दिवस, दोन दिवसानंतरही ताप आहे, घरगुती उपाय ला बाजूला ठेवायचं आणि एकदा डॉक्टरांना भेटून घ्यायचं आणि निदान करून घ्यायचं. हा ठीक आहे, मला फ्लू आहे म्हणजे मला आता जास्त औषधांची आवश्यकता नाही, मी घरी जाईल, किंवा अजून काही दुसरा आजार आहे. तर प्रत्येकाचे सिमटम्स वेगवेगळे आहेत, तर आपण ते डॉक्टरांकडनं करून घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं केव्हाही योग्य आहे.
0: योग्य आहे.
1: आणि डॉक्टर भुदडा, असं बरेचदा होतं की एक जनरल टेंडन्सी दिसते लोकांमध्ये की ताप सर्दी खोकला झाला की आपण मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन त्यांना सांगतो आणि औषध घेऊन येतो, याविषयी आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल?
0: आजकाल सरकारी रेग्युलेशनमुळे बऱ्याच मॅक्सिमम फार्मसीजमधनं आता विदाउट प्रिस्क्रिप्शन मेडिसिन मिळत नाही, तरी सुद्धा मेरे पहचान का है, मैं जाता हूँ, दवा मिल जाएगी, असं होतं बऱ्याचदा. आपल्याकडे मॅक्सिमम पेशंट आता आमच्याकडे जे येतात ते आधीच आम्हाला सांगतात, सर मैं ओटू की गोली खा के आया हूँ, सर मैं एझिथ्रोमायसिन लेकर आया हूँ. ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो, जर आपल्याला सर्दी खोकला फ्लू सारखा आजार आहे तर 99% केसेसमध्ये तो व्हायरल आहे, मग अँटीबायोटिकची आवश्यकता का नाही? एक अँटीबायोटिक जर आज आपण खाल्लं तर हे पुढच्या पिढीवर अन्याय आहे असं माझं मत आहे. त्यातलं मी कारण सांगतो तुम्हाला. समजा मी आज अँटीबायोटिक खाल्लं आणि मला त्याची आवश्यकता नव्हती, तर माझ्या शरीरामध्ये जे नॉर्मली राहणारे बॅक्टेरिया आहेत त्यांना पण मी तो अँटीबायोटिक मारून टाकेल. आता फ्लू हा व्हायरस आहे, मी त्याला अँटीबायोटिक खाऊन येतो, आवश्यकताच नाही. मग माझं शरीर आता रेझिस्टंट झालंय त्या अँटीबायोटिकला. मग समजा जर का मला खरंच पुढच्या 2 महिन्यात नवीन बॅक्टेरियल इन्फेक्शन झाला तर तो छोट्या औषधाला मानणारच नाही, कारण रेझिस्टन्स डेव्हलप झालाय. मग हे जे आपल्याला उठसूट सवय आहे, सर मी ओफ्लॉक्सॅसिन ऑरंडाझॉलची गोळी खाल्ली, मला पोटाचा डायरियाचा प्रॉब्लेम होता, खाल्ला, मग बऱ्याचदा तो मोठ्या व्यक्तींमध्ये व्हायरल असतो किंवा सेल्फ लिमिटिंग डायरिया असतो, त्याला तुम्हाला अँटीबायोटिकची आवश्यकता नसते. किंवा सर्दी खोकला फ्लू घसा दुखणे हे व्हायरल आहे, इन्फ्लुएंझा व्हायरस किंवा अजून कोणता दुसरा व्हायरस आहे, अँटीबायोटिकची आवश्यकता नाही. 100 जणांना फ्लू झाल्यानंतर फक्त 5 ते 6% लोकांना सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि मग अँटीबायोटिकची आवश्यकता असते. आम्ही एझिथ्रोमायसिन असंच खातो, आम्ही अमॉक्सिसिलिन क्लॅव्हलॅनिक ऍसिडची गोळी कोणाला न विचारता, सर मी अमॉक्सिसिलिन क्लॅव्हलॅनिक ऍसिडची गोळी खाल्ली, एकदा खाल्ली, सर मी दिवसात नाही एकदा खाल्ली, डोस अपुरा आहे, पहिली तो गोष्ट आवश्यकताच नाही. मग मला असं वाटतं की अँटीबायोटिक पॉपअप करणं, मी तुम्हाला एक महत्वाचं सेंटेन्स सांगतोय, लक्ष द्या. पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त रेझिस्टंट बॅक्टेरिया जर कुठे आढळत असतील तर भारतात आढळतात. आणि का? त्याचं एकच कारण आहे, मिसयूज अँड ओव्हर यूज ऑफ अँटीबायोटिक इन अवर कंट्री. म्हणजे जिथे आवश्यकता नाही तिथे अँटीबायोटिक खाणे आणि वाजवीपेक्षा जास्त खाणे, या दोन्ही गोष्टी खतरनाक आहेत, बॅक्टेरिया रेझिस्टंट होतात आणि मग त्याचा प्रॉब्लेम पुढच्या पेशंटला, तो रेझिस्टंट बॅक्टेरिया सर्वत्र पसरतो आणि जर का तो सर्वत्र पसरला तर पुढच्या वेळेला कम्युनिटीमधनं येणारा जो व्यक्ती आहे ज्याला न्युमोनिया झाला त्याला साध्या औषधांवर तो मानणारच नाही, मग त्याला हायर अँटीबायोटिक द्यावे लागतील.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात केअर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: आजकाल टेंडन्सी झाली, लोक क्लिनिकमध्ये येतात, सर मला अँटीबायोटिक का नाही दिलं. मी म्हणतो जर अशा आजारांसाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेले आणि तुम्ही उठताना डॉक्टरांना विचारायला पाहिजे, सर मला अँटीबायोटिक दिलं का, हे नाही विचारायचं मला अँटीबायोटिक का नाही दिलं, हे विचारायचं मला अँटीबायोटिक दिलं का. जर डॉक्टरांनी म्हटलं हो तर परत खाली बसायचं आणि विचारायचं मला अँटीबायोटिक का दिलं. मी अँटीबायोटिकला एक खूप मोठं हतियार समजतो आणि छोट्या गोष्टीला इतकं मोठं हतियार वापरू नये असं मला वाटतं.
1: नक्कीच. आणि मग उपचार पद्धतीकडे आपण वळूया. उपचार तर आपण घ्यायचेच आहेत, पण मग स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजे प्रत्येकाने?
0: स्वतःमध्ये बदल,
1: इम्युनिटी जर का आपल्याला आपली वाढवायची
0: असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, सर्वात महत्वाची मी म्हणजे आतापर्यंत जे सांगितलंय त्याच्यामधला एक सेंटेन्स म्हणजे प्रिव्हेन्शन अँड इम्युनिटी दोन्ही गोष्टी झाल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला फ्लू आहे किंवा असे संसर्गजन्य रोग आहेत, जोपर्यंत

0: त्याचा प्रादुर्भाव राहतो. फॉर एक्झाम्पल, फ्लू हा 5 ते 7 दिवस पसरतो, मग 5 ते 7 दिवस त्या व्यक्तीपासून दूर राहणे. समजा चिकन पॉक्स हा उन्हाळ्यात खूप कॉमन होता, यंदा पण उन्हाळ्यामध्ये चिकन पॉक्स खूप झाला. ज्याला चिकन पॉक्स आहे तो चिकन पॉक्स 9 ते 10 दिवसांपर्यंत पसरू शकतो, त्याच्यापासून दूर राहणे. आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी सर्वात पहिले प्रिव्हेंशन, मग ज्या ज्या गोष्टींपासून दूर राहत आहे तर ते दूर राहणे. आता त्यानंतरही आपल्याला होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे, काही वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस आहेत तिथे आपल्याला वॅक्सिन घेता येतं. फॉर एक्झाम्पल फ्लू आहे, फ्लूचं वॅक्सिन अवेलेबल आहे दरवर्षी, ते WHOच्या गाईडलाईननुसार मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये दरवर्षी ते फ्लूचं वॅक्सिन बदलतं, त्याच्यामध्ये थोडाफार बदल येतो. मग कोणी लावायला पाहिजे, फॉर एक्झाम्पल जी प्रेग्नंट वुमन आहे, एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कार्डियक प्रॉब्लेम आहेत, किडनी प्रॉब्लेम आहेत, सिकल सेल डिसीज आहेत, लंग्सचे आजार, अस्थमा, COPD आहे, त्यांनी फ्लूचं वॅक्सिन दरवर्षी माझ्या मते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लावायला पाहिजे. त्याने आपली इम्युनिटी वाढेल, 100% प्रिव्हेंशन होईल असं नाही. बऱ्याचदा लोक जे हॉस्टेलमध्ये राहतात, क्राऊडेड प्लेसेसमध्ये राहतात, त्यांनी पण त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. चांगलं खायला पाहिजे, स्वच्छ खायला पाहिजे, इम्युनिटी वाढवण्यासाठी या काही गोष्टी आहेत.
1: डॉक्टर, ICU मध्ये आपण आजवर अनेक रुग्णांचे उपचार केलेले आहेत, मग टायफॉइड किंवा एखादा गंभीर जे व्हायरल इन्फेक्शन असतं ते किती गंभीर होऊ शकतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडनं.
0: मी 2 उदाहरणं देईल. सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे डेंग्यू, कारण आता डेंग्यूचं सीझन आहे. होणार, वाढणार, नाही वाढणार ती वेगळी गोष्ट. या सीझन डेंग्यूमध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पेशंट येतो, पहिल्या दिवशी आला, दुसऱ्या दिवशी ताप आणि खूप हाडं दुखत आहेत, मी पाहतो डेंग्यू पॉझिटिव्ह आहे. मग प्रत्येक डेंग्यूच्या पेशंटला आपण हॉस्पिटलमध्ये भरती करत नाही, मग आपण त्याला सांगतो लिक्विड भरपूर घे, कारण त्याच्या ज्या धमन्या असतात, कॅपिलरीज असतात, त्या लिकी असतात, त्यातनं फ्लुइड बाहेर निघतं, BP कमी होतं, म्हणून आपण म्हणतो लिक्विड भरपूर घ्या, डेली CBC हिमोग्लोबिन चेक करायचं, प्लेटलेट चेक करायचे. हिमोग्लोबिन जर वाढायला लागलं तर याचा अर्थ शरीरात पाणी कमी होतं. मग काय होतं, आपण बऱ्याचदा OPD बेसिसवर बाह्य रुग्णांमध्येच त्या पेशंटला मॅनेज करतो आणि 50% ऑफ दी केसेसमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती पण करावं लागत नाही. पण काही पेशंट काय असतात, इतक्या जास्त कॅपिलरीज लीक होतात की त्याचं BP ड्रॉप होतं सिग्निफिकंटली, मग अशा वेळेला त्याला आपण ICU मध्ये भरती करतो. युजली ICU मध्ये त्या पेशंटला आपण भरती करतो ज्याला सेम आजार जो नॉर्मली OPD बेसिसवर पण मॅनेज होतो, पण जर त्याने गंभीर रूप त्याचं घेतलं तर, फॉर एक्झाम्पल फ्लू, फ्लूमध्ये माणसाला सिम्पल सर्दी खोकल्यानं आपण भरती तर करणार नाही, ICU दूरची गोष्ट वॉर्डातही भरती करणार नाही. पण समजा त्या सर्दी खोकल्यामुळे माणसाला निमोनिया झाला, त्या सर्दी खोकल्यामुळे ब्रॉन्कायटिस येऊन व्हायरल निमोनिया होऊन ऑक्सिजनची कमतरता झाली, मग अशा वेळेला आपण ICU मध्ये भरती करतो. कोविडच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच पेशंटला आपण OPD मध्येच ट्रीटमेंट देऊन घरी ठेवलं, पण ज्यांचं ऑक्सिजन कमी झालं त्यांना ICU मध्ये ठेवलं किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मग काय होतं, ICU मध्ये जेव्हा पेशंट जातो ना तर त्याचे काही काही ऑर्गन प्रॉब्लेम मध्ये येतात, आणि महत्वाचे ऑर्गन म्हणजे कसे, सर्वात पहिलं म्हणजे माणसाचं ब्लड प्रेशर. इन्फेक्शनमुळे माणसाचं बऱ्याचदा ब्लड प्रेशर ड्रॉप होतं, मग जेव्हा ब्लड प्रेशर ड्रॉप होतो तर इम्पॉर्टंट ऑर्गनला रक्ताचा पुरवठा हळूहळू हळूहळू कमी होतो, मग किडनीला ब्लड पुरवठा कमी झाला तर किडनीवर सूज येते. साध्या भाषेत सांगायचं तर किडनीवर सूज, मग लघवी कमी होते, क्रिएटिनिन वाढतं, मग तोच प्रॉब्लेम लिव्हरवर येतो, मग थोडंफार बिलिरुबिन वाढतं. ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे सर्व प्रॉब्लेम येतात. मग दुसरी महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मॅक्सिमम इन्फेक्शनमध्ये, एस्पेशली रेस्पिरेटरी इन्फेक्शनमध्ये लंग्सवर सूज येते, साध्या भाषेत सांगायचं झालं तर, आणि मग माणसाचं ऑक्सिजन कमी होतं. मग असे हे सिरियस पेशंट आपण ICU मध्ये भरती करतो जेव्हा त्यांना डिफरंट ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम येतो, आणि मग तिथे त्यांचं मॉनिटरिंग होऊन एक एक ऑर्गनला सपोर्ट देतो जोपर्यंत ते ऑर्गन आपोआप किंवा मशीनींच्या सहाय्याने किंवा औषधांच्या सहाय्याने रिकव्हर होत नाही तोपर्यंत त्यांना ICU मध्ये ठेवतो.
1: नक्कीच. आणि डॉक्टर भुतडा, मग हिवाळ्यात जे श्वास घेण्याचे त्रास होतात, मग व्हेंटिलेटर केअर कधी कधी त्यांना लागते, ह्याविषयी जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
0: व्हेंटिलेटर म्हणजे काय आहे, व्हेंटिलेटर हे जेव्हा माणसाचे लंग्स हे निमोनियामुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे लंग्समध्ये प्रादुर्भाव होतो, आणि मग काय होतं, लंग्समधनं ऑक्सिजन रक्तामध्ये जातं. मग समजा जर का ते रक्तामधनं ऑक्सिजन शरीरातल्या डिफरंट माणसाचं जीवन हे ऑक्सिजनवर आहे, आणि मग ते जे ऑक्सिजनचं जे ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, मग अशा वेळेला आपण काय करतो, अशा पेशंटला आपण सिम्पल ऑक्सिजन देतो. त्या सिम्पल ऑक्सिजनने जेव्हा होत नाही आणि त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होतो, मग अशा पेशंटला आपण कृत्रिम श्वासावर मशीनीवर टाकतो, त्याला आपण व्हेंटिलेटर म्हणतो. मग अशा पेशंटला आपण बेशुद्ध करतो, तोंडातून एक ट्यूब लंग्समध्ये जाते आणि त्यातनं प्रेशरने आपण

0: माणसाला ऑक्सिजन देतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या व्यक्तीचे लंग्स हे औषधांच्या सहाय्याने किंवा आपोआप रिकवर होत नाही. समजा जर का बॅक्टेरियल न्युमोनिया, आपण औषधं देतो, न्युमोनिया रिकवर होतो, लंग्स ठीक होतात, पेशंटला व्हेंटिलेटरवरनं काढून टाकतो आणि मग पेशंटचा श्वास स्वतः सुरू होतो. व्हायरल न्युमोनिया असेल तर व्हायरल न्युमोनियाकरता खूप जास्त औषधं नाहीत, मग अशा वेळेला प्रोलॉंग्ड पिरियडपर्यंत व्हेंटिलेटर लागू शकतं, पण हळूहळू हळूहळू लंग्स स्वतः रिकवर होतात. आणि मग जेव्हा लंग्सचं फंक्शन रिकवर होतं, ऑक्सिजनचं डिफ्युजन परत सुरू होतं, मग अशा वेळेला आपण त्याचं व्हेंटिलेटर काढतो. व्हेंटिलेटर ही घाबरण्याची वस्तू नाही आहे, एक लाईफ सपोर्ट आहे. लाईफ सपोर्ट आहे कारण ते आपल्या लंग्सला सपोर्ट देतं. जोपर्यंत लंग्स काम करत नाही, मग त्यावेळेला लंग्सचं काम व्हेंटिलेटर करतं. आणि मग जेव्हा लंग्स रिकवर होतात, व्हेंटिलेटरला आपण काढून टाकतो. त्यामुळे व्हेंटिलेटर चांगल्या पद्धतीने जर का मॅनेज झाला तर बरेचसे पेशंट त्यातनं रिकवर होऊ शकतात.
1: डॉक्टर भुदाळा, आपण आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय संदेश देणार आपण?
0: म्हणजे हा जो महत्वाचं लक्षण आहे प्रत्येक संसर्गजन्य रोगाचं, ताप महत्वाचं लक्षण आहे. तापाला माणसाने लाईटली घेऊ नये, हलक्यात घेऊ नये. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सिंपल साधा छोटा मोठा सर्दी खोकला असेल, मी म्हणत नाही की डॉक्टरांकडे त्वरित जा घरगुती उपायाने साध्या सिंपल पॅरासिटामॉलच्या गोळीने, बऱ्याचदा तो ठीक होऊन जातो फ्लूचं जर आजार असेल. पण बाकी कोणत्याही तापाला युजली आपण त्याचं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे. ताप म्हणजे हा एक आजार नाही, ताप म्हणजे हे लक्षण आहे. प्रत्येक बिमारीमध्ये तापाचं महत्व वेगळं आहे आणि त्याची वेळी एका प्रॉपर वेळेवर काळजी करणे आवश्यक आहे. गोल्डन अवर जे ज्याला आपण म्हणतो ना, त्याची काळजी करणे खूप आवश्यक आहे. समजा आपण जर का ती वेळ चुकलो तर छोटा आजार मोठा होऊ शकतो. म्हणजे तापाला लाईटली घेऊ नका असं माझं मत आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की हो आता एक दिवस दोन दिवस झालेत आणि हे आपल्या आटोक्याच्या बाहेरचं आहे, बेटर टू सीक ऍडवाइस ऑफ अ डॉक्टर ॲज सून ॲज पॉसिबल. दॅट इज गोल्डन अवर रूल.
1: नक्कीच डॉक्टर कमल भुतडा, आज आपण इकडे आलात आणि संसर्गाचं वार्षिक कॅलेंडर म्हणजे सीझननुसार जे काही संसर्गजन्य रोग बळावतात त्यापासून आपण कसा बचाव करावा आणि काय काळजी घ्यायला हवी याविषयी आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं. आपल्या उपस्थितीसाठी आम्ही आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: आताच आपण केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम ऐकत होतो. आजचा आपला विषय होता संसर्गाचं वार्षिक कॅलेंडर म्हणजेच द सीझनल कॅलेंडर ऑफ इन्फेक्शन्स. आणि आपल्याला मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर कमल भुतडा, फिजिशियन अँड क्रिटिकल केअर कन्सल्टंट, डायरेक्टर आणि हेड ऑफ आयसीयू. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात केअर हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर.

विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्ज वर आकाशवाणी नागपूर केंद्र।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता।

रंध्रा रंध्रात सांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दृष्टिक्षेप. या कार्यक्रमात ऐकूया वनाटी संस्थेच्या योजना याविषयी वनाटी नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांची रेवती जोशी यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर वनाल्टी राज्यातील विमुक्त जातींसाठी काम करते आहे. या संस्थेचं काम नेमकं कसं चालतं याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनार्टीचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रशांत वावगे सर. सर, आपलं दृष्टिक्षेप या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.
0: सर, पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की वनार्टी म्हणजे नेमकं काय आणि ही संस्था कशी काम करते?
1: मॅडम, वनार्टी म्हणजेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही इतर मागास व बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची स्थापना दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनी कायदा 2013 अंतर्गत कलम 8 नुसार झालेली आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थी, युवक युवती, महिला, शेतकरी यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक म्हणजेच एकूणच सर्वांगीण विकास घडून आणण्यासाठी विविध संशोधन प्रशिक्षण प्रकल्प तसेच कार्यक्रम व उपक्रम राबवणे हा आहे.
0: सर, विद्यार्थ्यांसाठी आपण जेव्हा या योजना राबवतो

0: तर त्यात नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत?
1: मॅडम, यामध्ये साधारणतः आम्ही 5 प्रकारच्या योजना ह्या प्रामुख्याने राबवतो. त्यामध्ये आमची जी पहिली योजना आहे ती आहे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण. ही आमची महत्वपूर्ण योजना आहे स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य. तिसरी आमची योजना आहे कौशल्य विकास प्रशिक्षण. चौथी योजना आहे JEE नीट प्रशिक्षण. आणि पाचवी योजना आहे डिजिटल लायब्ररी व अभ्यासिका. आता या प्रशिक्षण योजनाबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास असं म्हणता येईल की जी आमची पहिली योजना आहे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, त्यामध्ये आम्ही साधारणतः 10 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं पूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतो. यामध्ये UPSC, MPSC राज्यसेवा, MPSC ग्रुप बी व सी, MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, MBA, TET, पोलीस व मिलिटरी प्रशिक्षण यांचा समावेश होतो. साधारणतः या स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही ऑनलाईन आमच्या वेबसाईटवरती अर्ज मागवतो. प्रशिक्षणार्थी म्हणजे विद्यार्थी ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे ते आमच्या वेबसाईटवर www.onrt.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आम्हाला अर्ज करू शकतात. त्यांचे अर्ज आल्यानंतर आम्ही त्यांची एक ऑनलाईन चाळणी परीक्षा घेतो. त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी गुणानुक्रमे उत्तीर्ण होतात म्हणजे मेरिटनुसार आम्ही त्यांची निवड करतो. आणि या विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेने ज्या काही संस्था निवडलेल्या आहेत ज्या आम्ही ई निविदा प्रक्रियेतून निवडतो, त्या उदाहरणार्थ UPSC असेल तर दिल्लीला संस्था आहेत, MPSC साठी पुण्याला आहेत, इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी नाशिक, नागपूर, संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या संस्था आहेत. तर विद्यार्थी आमच्या ऑनलाईन चाळणी परीक्षेतून निवड झाल्यानंतर सदर प्रशिक्षणासाठी त्या त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांची संपूर्ण जे प्रशिक्षण शुल्क आहे, जी संपूर्ण ट्रेनिंग फी आहे, ती आमच्या वनार्टी संस्थेमार्फत संबंधित संस्थेला दिली जाते. आणि विद्यार्थी त्या ठिकाणी राहताना त्यांना जेवणाची आणि निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही त्यांना दरमहा विद्यावेतन देतो. UPSC परीक्षेला साधारणतः UPSC आपण 13,000 रुपये महिना आणि इतर परीक्षांसाठी 12,000, 10,000 रुपये महिना असं मानधन देतो, विद्यावेतन देतो. सोबतच विद्यावेतनासोबतच विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तके घेण्यासाठी वेगळ्यानी 5,000 रुपये, तसेच दिल्ली UPSC परीक्षेसाठी प्रवास भत्ता सुद्धा देतो. आणि जर विद्यार्थी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेत तर मुख्य परीक्षेसाठी त्यांना पुन्हा वेगळ्यानी अर्थसहाय्य दिलं जातं आणि मुलाखतीसाठी अर्थसहाय्य दिलं जातं. हे जे अर्थसहाय्य आहे वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगळं आहे. UPSC ला मॅडम आम्ही मेन्स परीक्षेला साधारणतः 50,000 रुपये आणि मुलाखतीला 25,000 रुपये अर्थसहाय्य देतो. इतर परीक्षांना परीक्षेच्या प्रकारानुसार साधारणतः 15,000 रुपये मुख्य परीक्षा आणि 10,000 रुपये आपली मुलाखत अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना अर्थसहाय्य देतो. आता स्पर्धा परीक्षा ही एक आमची योजना झाली. तसेच आमची अत्यंत महत्वाची दुसरी योजना आहे कौशल्य विकास प्रशिक्षण. आपल्याला माहितच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक युवक युवती बेरोजगार आहेत, काही जणांना शिक्षण सोडावं लागतं. तर अशा युवक युवतींसाठी आम्ही खास करून कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबवतो. ही योजना जी आहे ती त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही राबवतो. तर यामध्ये सुद्धा आम्ही NSDC अंतर्गत जे वेगवेगळे सेक्टर स्किल कौन्सिल काम करतात त्यांच्याद्वारे प्रशिक्षण देतो. हे प्रशिक्षण साधारणतः 2 ते 6 महिन्यांचं असतं. काही प्रशिक्षण निवासी आहेत, काही अनिवासी आहेत. यामध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांचं मोबिलायझेशन करतो, त्यांचे अर्ज मागवतो, त्यांची आम्ही स्कुटीनिकडून निवड करतो आणि मग त्यांना प्रत्यक्ष सेक्टर स्किल कौन्सिलचे जे वेगवेगळे ट्रेनिंग पार्टनर संस्था आहेत त्यांच्यामार्फत प्रशिक्षण दिले जाते. तर साधारणतः यामध्ये आम्ही सन 2025-26 स्पर्धा परीक्षेसाठी 2,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आता कौशल्य विकासासाठी सुद्धा आम्ही 8,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो आहे. यामध्ये अपॅरल सेक्टर स्किल कौन्सिल असेल, लाईफ सायन्सेस सेक्टर स्किल कौन्सिल असेल, हँडीक्राफ्ट सेक्टर स्किल कौन्सिल असेल, यांचे अनेक जे शिक्षण उपक्रम आहेत, जे कोर्सेस आहेत, त्याच्या माध्यमातून आम्ही साधारणतः विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो.
0: ज्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना एक चांगली संधी म्हणजे अगदी असं म्हणता येईल की त्यांच्या हाताला पकडून तुम्ही त्यांना मुख्य रस्त्यावरती आणत आहात.
1: हा मॅडम, आणखी एक 2 योजना आहेत मॅडम, त्या पण मला या ठिकाणी सांगाव्याशा वाटतील. त्यातील महत्वाची योजना म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेले आणि 11वी सायन्सला प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही JEE आणि NEET या परीक्षांचं जे प्रशिक्षण आहे ते अगदी पूर्णपणे मोफत देतो. राजस्थान कोटा येथील एक संस्था आहे नामांकित, त्याच्यामार्फत हे प्रशिक्षण दिलं जातं. आणि हे विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण ऑनलाईन असल्यामुळे मोफत एक टॅब देतो आणि इंटरनेट सुविधा सुद्धा त्यांना मोफत दिली जाते. जेणेकरून जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे ज्याला ज्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाहीत ते विद्यार्थी आपल्या घरी बसबसल्या आपल्या ऍपच्या माध्यमातून रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून JEE आणि नीट या एक्झामची तयारी करून मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग मेडिकलला आले पाहिजेत. आणि आणखी एक महत्वाची

0: योजना आहे मॅडम, जी या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद होतोय, ती म्हणजे डिजिटल लायब्ररी आणि अभ्यासिका. आम्ही नुकतंच आता संभाजीनगर आणि नागपूर या दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ह्या अभ्यासिका आणि लायब्ररी सुरू केलेली आहे. इथे विद्यार्थ्यांना 24 तास एसी रूमची व्यवस्था, त्यांना स्वतः सर्व प्रकारची डिजिटल आणि पीडीएफ स्वरूपातील पुस्तकं, मॅन्युअल स्वरूपात सुद्धा पुस्तकं मिळतात, वेगवेगळ्या परीक्षांचे अर्ज करणे, त्यांचे निकाल बघणे, याशिवाय त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मेंटरिंग, मोटिवेशनल सेमिनार्स तिथे होतात. तर माझं आपल्या माध्यमातून सर्व प्रशिक्षणार्थी आमचे जे विद्यार्थी आहेत विजयंती प्रवर्गातील, त्यांना आवाहन आहे की त्यांनी या सर्व स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, JEE नीट आणि डिजिटल लायब्ररी या आमच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
1: सर, ही खूपच महत्वाची माहिती आहे. आणि पण याच्यात एक उपप्रश्न मला असा आता लक्षात आला की VJNT मध्ये नेमक्या कुठल्या समाजातील मुला मुलींसाठी या योजना राबवल्या जातात आणि त्यामध्ये काही आरक्षण आहे का?
0: येस मॅडम, साधारणतः VJNT म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमाती यामध्ये 4 प्रकारचे प्रवर्ग येतात, VJA, NTB, NTC आणि NTD. तर या प्रत्येक प्रवर्गातल्या वेगवेगळ्या जाती आहेत. VJA मध्ये आपल्याला बंजारा ही जात प्रामुख्याने दिसून येते, NTB मध्ये गाडुडी, मसनजोगी, बहुरूपी, ओताळी अशा प्रकारच्या जाती आहेत, NTC मध्ये धनगर समाजाचा समावेश होतो आणि NTD मध्ये वंजारी आणि इतर तत्सम जातींचा समावेश होतो. आणि यातील अनेक जाती अशा आहेत मॅडम की ज्या आजही विकासापासून किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसळून दूर आहेत. जर सांगायचं झालं तर मसनजोगी असेल, गाडुडी असेल, मंदीवाले, वासुदेव, गोंधळी, बहुरूपी, हे ह्या जाती अशा आहेत की या जातीपर्यंत अद्यापही आपल्या योजना फारशा प्रमाणात पोहोचल्या नाहीत. आणि या जातीतील जे काही विद्यार्थी आहेत, युवक युवती आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि विकासाकडे आणता येईल.
1: सर, दिव्यांगांसाठी आणि महिलांसाठी काही विशेष तरतूद आहे का?
0: हा मॅडम, आम्ही या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासाठी महिलांना 30% जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत, दिव्यांगांसाठी 5% आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित ठेवल्या आहेत, जेणेकरून महिला, दिव्यांग आणि अनाथ यांना सुद्धा आपल्याला या प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांचा विकास होऊन आला.
1: सर, इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये आपण अनेक यशोगाथा बघितल्या असतील मुला मुलींच्या, तर त्यातल्या काही आमच्या श्रोत्यांसोबत तुम्ही शेअर करा.
0: नक्कीच मॅडम, मला सांगायला आनंद वाटतो की याआधी म्हणजे सध्याही आता आपण VJNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यामार्फत लाभ देत आलो आहोत. महाज्योतीच्या सुद्धा योजना यासारख्याच आहेत. तर यामध्ये VJNT प्रवर्गासाठी साधारणतः 35% आरक्षण होतं. मला आनंद सांगताना अभिमानही वाटतो आणि आनंदही होतो की मागील 3 वर्षांमध्ये महाज्योतीच्या मार्फत VJNT प्रवर्गातील आणि इतर प्रवर्गातील साधारणतः 102 विद्यार्थ्यांनी UPSC मध्ये यश मिळवलेलं आहे, IAS, IPS ते झालेले आहेत. तसेच 2305 विद्यार्थी हे राज्यसेवा आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी म्हणजे DYSP डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत. एवढंच नाही मॅडम की जसं स्पर्धा परीक्षा आहे तसंच कौशल्य विकासाच्या माध्यमातून साधारणतः 20,000 मुलांना आम्ही रोजगार आणि 19,000 युवक युवतींना स्वयंरोजगार सुद्धा मिळवून दिलेला आहे.
1: ही खूपच प्रभावित करणारी आकडेवारी आहे. सर, आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाताना तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
0: मॅडम, आपल्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना कळकळीचं आवाहन करायचं आहे की आपल्याला शासनाकडून एवढी चांगली सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे की ज्यांची परिस्थिती हलाकीची आहे किंवा जे शिक्षणाचा खर्च त्यांचे आई वडील उचलू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी संपूर्ण खर्च, त्यांचं प्रशिक्षण शुल्क, राहण्या जेवणासाठी विद्यावेतन शासन करण्यास तयार आहे. मला माझं उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटेल मॅडम. मी सुद्धा एका बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील कुमगाव सारख्या छोट्याशा खेड्यात जन्माला आलो. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती, त्यामुळे 12वीला सायन्स असूनही मी DEED केलं आणि शिक्षण सेवक म्हणून मी रुजू झालो. तोपर्यंत मला स्पर्धा परीक्षा आणि अशा इतर शासकीय कुठल्याही योजनांचा लाभ घेता येत नव्हता त्या काळात. आणि त्या असूनही मी साधारणतः 2006 स्वतःच्या प्रयत्नातून सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि 2011 MFS क्लासरूम ऑफिसर झालो. माझी पत्नी सुद्धा सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि MFS ला ऑफिसर म्हणून आता काम करते आहे. त्यावेळेस आम्हाला या संधी नव्हत्या किंवा या सुविधा नव्हत्या, अगदी आमच्या गावात वर्तमानपत्र सुद्धा येत नव्हतं. परंतु आता शासनाने खास अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी वनार्टी सारखी संस्था स्थापन केलेली आहे. तर माझं विद्यार्थ्यांना आवाहन आहे की आपण या सर्वांनी आमच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, स्वतः त्यासाठी अर्ज करावेत आणि आपल्या समाजातील, आपल्या नात्यातील, आपल्या मित्रमैत्रिणीतील जे काही सर्व इतर आपले बंधू भगिनी असतील त्यांना सुद्धा या योजनांबद्दल माहिती द्यावी, जेणेकरून आपल्या सर्वांना या योजनांचा लाभ घेता येईल, आपल्याला प्रशासनामध्ये अधिकारी होता येईल, रोजगार, स्वयंरोजगार मिळवता येईल, स्वतःचा विकास करता येईल आणि समाजाच्या, राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात सुद्धा आपल्याला मोलाचं योगदान देता येईल.
1: सर, आज आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात

0: सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, याबद्दल मी आकाशवाणी नागपूरच्या वतीने आपले आभार मानते.
1: थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.
0: तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.

श्रोते हो, आपण ऐकत होतात दृष्टिक्षेप या कार्यक्रमात. वनाटी संस्थेच्या योजना याविषयी वनाटी नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांची रेवती जोशी यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. हरवलेल्या व्यक्तींविषयी निवेदन ऐका. ललिता अनिल राऊत वय 42 वर्षे ही महिला राहता घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपाता, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट, हिला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास तिच्या मुलीला कळवण्यासाठी पत्ता कुमकुम अनिल राऊत भगवान नगर नागपूर किंवा पोलीस स्टेशन अजनी नागपूर येथे संपर्क साधता येईल. मोनिका युवराज चव्हाण वय 30 वर्षे ही स्त्री घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल, हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास पतीला कळवण्यासाठी पत्ता युवराज चव्हाण राहणार 12 खोली महादेव पांठेल्यासमोर जरीपटका किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर येथे संपर्क साधता येईल. अंजली संजय बहेकर वय 27 वर्षे ही महिला राहत्या घरून बेपत्ता झाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण राहणार बाराखोली महादेव पांठेल्यासमोर जरीपटका किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर येथे संपर्क साधता येईल. अंजली संजय बहेकर वय 27 वर्षे ही महिला राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट, इला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास तिच्या पतीला कळवण्यासाठी पत्ता संजय तुकाराम बहेकर शांतीनगर लक्ष्मीनगर NIT गार्डनजवळ किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर नागपूर इथे संपर्क साधता येईल. शैलेश ताराचंद कोलटकर वय 21 वर्ष हा तरुण घरून निघून गेला आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट, यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाचा युवक आढळल्यास त्याच्या आईला कळवण्यासाठी पत्ता मनीषा ताराचंद कोलटकर राहणार तांडापेठ चंद्रभागानगर दत्त मंदिरजवळ 5 पावली नागपूर किंवा पोलीस स्टेशन 5 पावली नागपूर इथे संपर्क साधता येईल. अभय घनश्याम पंघरे हे 45 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहेत. उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण साधी, यांना हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कोरडा वॉर्ड नंबर 51 CSBC कॉलनी अजनी किंवा पोलीस स्टेशन अजनी येथे संपर्क साधावा. राजेंद्र रामचंद्र गौरे 42 वर्षांचे गृहस्थ, उंची 5 फूट 7 इंच, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता हर्षिया राजेंद्र गोरे राहणार नंदनवन प्लॉट नंबर 157 लक्ष्मीनारायण मंदिर नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन येथे संपर्क साधावा. वेणुबाई आनंदराव गात ही 75 वर्षांची महिला बेपत्ता आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल, हिला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता शुभम ज्ञानेश्वर गायकी व्यंकटेश कॉलनी नंदनवन नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन येथे संपर्क साधावा. प्रगती श्रावण मोहाडीकर ही 19 वर्षांची युवती बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल, हिला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या आईला कळवण्यासाठी पत्ता संध्या मोहाडीकर लालगंज नागपूर किंवा पोलीस स्टेशन लालगंज इथे संपर्क साधावा. हिना शरद कुछवा 47 वर्षाची महिला 25 जूनपासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल, हिला हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता शरद कुछवा प्लॉट नंबर 14 साईनगर शांतीनगर कॉलनी किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर येथे संपर्क साधावा. हर्षल लक्ष्मीकांत पवनीकर हा 26 वर्षांचा तरुण बेपत्ता आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा साधारण, पोटावर ऑपरेशनचे निशान, मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्याच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता लक्ष्मीकांत पवनीकर बाहुली विहिरीजवळ लालगंज नागपूर किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर येथे संपर्क साधता येईल. हरवलेल्या व्यक्तींविषयी माहिती आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:55 झाली आहेत. रेल्वे गाड्यांविषयी माहिती ऐकूया. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार 11:05 येणारी 12969 कोईमतूर जयपूर एक्सप्रेस 6 मिनिटं उशिरा येत आहे. 11:15 येणारी 12809 हावडा मेल, 11:25 येणारी 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस, 11:45 येणारी 12626 केरला एक्सप्रेस, दुपारी 12 वाजता येणारी 11404 छत्रपती शाहू महाराज नागपूर एक्सप्रेस, या सर्व गाड्या नियोजित वेळीच येत आहेत.

7:40 येणारी 12860 गीतांजली एक्सप्रेस 4:16 उशिरा येत आहे. 12:45 येणारी 03252 बेंगलुरू दानापूर स्पेशल 11:37 उशिरा येत आहे. 10:55 येणारी 22846 हाटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 1:43 उशिरा येत आहे. 12:35 येणारी 12409 गोंडवाना एक्सप्रेस 1 उशिरा येत आहे. 1:05 येणारी 12578 बागमती एक्सप्रेस 1:05 येणारी 12622 तमिळनाडू एक्सप्रेस 1:05 येणारी 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:35 येणारी 12879 लोकमान्य टिळक भुवनेश्वर सुपर एक्सप्रेस 1:45 येणारी 12621 तमिळनाडू एक्सप्रेस 2:10 येणारी 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 येणारी 12968 जयपूर चेन्नई एक्सप्रेस या सर्व गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. 2:35 सुटणारी 20911 नागपूर वंदे भारत नियोजित वेळी सुटेल. 8:00 येणारी 12870 हावडा CSMT एक्सप्रेस 6:27 उशिरा येत आहे. 2:45 येणारी 12843 पुरी आदी एक्सप्रेस 2:55 येणारी 22691 राजधानी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या वेळेवरच येत आहेत. 1:15 येणारी 18030 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:28 उशिरा येत आहे. 3:05 येणारी 12194 जबलपूर यशवंतपूर सुपर एक्सप्रेस 3:20 येणारी 12540 लखनऊ यशवंतपूर 3:20 येणारी 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:25 येणारी 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस या सर्व गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. 1:55 येणारी 12810 हावडा मुंबई मेल 1:40 उशिरा येत आहे. 2:15 येणारी 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 1:28 उशिरा येत आहे. 3:45 येणारी 01021 CSMT नागपूर स्पेशल नियोजित वेळीच येईल. 3:50 येणारी 12130 आझादिंद एक्सप्रेस 16 उशिरा येत आहे. 4:20 येणारी 12296 संघमित्रा एक्सप्रेस नियोजित वेळीच येईल. रेल्वेगाड्यांविषयी माहिती करता दूरध्वनी क्रमांक आहे 139. रेल्वेगाड्यांविषयी माहिती आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि परिसरातलं कमाल तापमान 34.6 डिग्री सेल्सिअस जे सामान्य तापमानापेक्षा 2 अंशानं अधिक होतं. किमान तापमान 24.6 डिग्री सेल्सिअस जे सामान्य होतं. येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहून कमाल तापमान 34 तर किमान 25 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत जुन्या मराठी फिल्मी गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्ती गीत मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं. गायक स्वर लता मंगेशकर,

यानंतर ऐकूया आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात फटाकडी चित्रपटातलं गीत. शब्दरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार आहेत बाळ पळसुले.

लता मंगेशकरांच्या स्वरात ऐकूया संसार चित्रपटातलं गीत. जगदीश खिबुडकरांच्या गीताला स्वरबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या युगलस्वरात आपण ऐकत होतात नितीन आखवे यांचं गीत. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. चित्रपटाचं नाव आभाळाची सावली. यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूया घरकुल चित्रपटातलं गीत. शब्दरचना सुरेश भट यांची. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात ऐकूया अबोली चित्रपटातलं गीत. काव्यरचना नादो महानौर यांची या गीताला स्वरसाथ चढवला आहे निशिकांत सदाफुले यांनी.

सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकत होतात सुधीर मोघे यांचं गीत. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. चित्रपट जानकी. यानंतर ऐकवित आहोत अरुण दाते यांनी गायलेली सौमित्र यांची शब्दरचना. संगीतकार आहेत मिलिंद इंगळे.

0: लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात आपण ऐकत होतात महानंद चित्रपटातलं गीत. शब्दरचना शांता शेळके यांची होती. या गीताबरोबरच आजचा हा जुन्या मराठी फिल्मी गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आम्ही संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 12 वाजता ऐकूया आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून. यात सुरुवातीला ऐकूया महिलांकरिता कार्यक्रम वनिता मंडळ.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: वा अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीयपंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू. खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं

0: तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते, म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा 2 वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं. सध्या आम्ही पुणे विभागाची सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्षे लागले होते की तुमची एक टीम बनवू, तुमची एक टीम बनवू, पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो. कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता. आपण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया, कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तरी थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 चा पूर बघितला, 2005 चा बघितला, 21-20 चा बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापूर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो, पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे. आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं. आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
0: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला. आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंग भाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेल्या आहेत. खूप जणी शिकलेल्या आहेत. माझा शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय. 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झाली आहे. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स झाली आहे. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhD पण ऍडमिशन टाकते. मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90-99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना

0: एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत, आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो, नसला तरी ज्याला माहितीच नाहीये तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटत, आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवत, म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तानं काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली यात माणसाचं निम्मं समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत, शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही?
1: बरोबर.
0: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात एवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात, तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते असतील 1-2 चौघींच्यामुळं पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा. आता प्रत्येक समुदायात आहे, नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरून तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही? बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झालं,
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत. त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतर बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत ये रे माझ्या मागल्या असता या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागतं.

0: जाणत्या अजाणत्यापणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये, आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे. पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा, आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संकपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली, आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
1: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईने असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
0: अरे वा,
1: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आम्ही ठरवले की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
0: अगदी
1: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळे शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टर मध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
0: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं, किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवन रक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत, हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीय, आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप,
0: हा,
1: त्यानंतर स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन सिन्स लास्ट 5 वर्षापासून कमी झालंय. स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आतापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीज मध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाज व्यवस्थेने केलं. 2014 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला. मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात, कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढं आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला

0: मी अशा या पवित्र सांगली शहरात आलेले आहे, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या ज्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नायकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुझिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय, मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनाने केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण येत काय की लोकांना ते कळलं पाहिजे, त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय. आणि नक्कीच हे मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सान्वी जेटवाणी जी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते. आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं, आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता या समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे, याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागांनी करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा, नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर, IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठेही बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्त आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटले कामं करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं. पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं.

0: तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इतपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्त्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
0: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
1: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
0: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडर

कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो, म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती, आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते, आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHOनुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर, आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख ह. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून समाचार.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

गीतभार या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेली ना धो महानोर यांची रचना. संगीत आहे आनंद मोडक यांचं आणि हे चित्रपट आहे एक होता विदूषक.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते जगदीश केबुडकर आणि संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील आर्या आंबेकर यांनी गायलेलं गीत. रचना गुरु ठाकूर यांची आहे, संगीत अजय अतुल यांचं आहे आणि ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील गीत.

गीतबहार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. यानंतर ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 वाजता ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. सुरुवातीला 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात। आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत

0: न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत

0: भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं 1 गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी 2 जणांना अटक, आरोपींची संख्या 12. ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. बीएलओंकडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या 1 आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं तर एका मुलीसह 3 जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

0: भिवंडीतील TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा तिघांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह चौघांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी या आणखी दोघांना अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 29 रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 3 ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय BLO अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली. आणि गेल्या 3 ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29,03,00,000 सुमारे 600 अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळोजा MIDC मधील नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
1: श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2,00,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. दुपारचा 1:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अंजली विघ्ने यांनी गायलेलं एक पारंपरिक गीत.

भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. दुपारचा 1:55 झाली आहे. पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री बहिणाबाई यांच्या पहिला पाऊस मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो पहिला पाऊस म्हणजे नुसता आनंद. धरणी अगदी तृप्त होते, ओढ्यांना नद्यांना झरे फुटायला लागतात आणि संपूर्ण सृष्टी नवचैतन्य लेते. अगदी बळीराजालाही आनंद होतो. धरित्रीला भेटीची ओढ लावणारा हा पाऊस अखेरीस जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांना आनंदित करून जातो. त्याचं बरसणं नुसतं वेड लावतं प्रत्येकाला. बघा ना, ह्या पहिल्या पावसाचा आनंद हा किती विलक्षण असतो नाही. हेच चित्रण आपल्या कवितेत रंगवलंय ते खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी. बहिणाबाई मात्र स्वतः निरक्षर होत्या, पण निसर्गातल्या आणि संसारातल्या बारीक बारीक गोष्टी टिपण्याचं सामर्थ्य हे बहिणाबाईंकडे होतं. ते एका देवदत्त देणगीसारखं. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या याच कविता लिहिल्या, संकलित केल्या आणि संग्रहित देखील केल्या. ह्या कविता जेव्हा ते आचार्य अत्र्यांकडे घेऊन गेले तेव्हा स्वतः अत्रे देखील म्हणाले होते, हे तर बावन कशी सोनच आहे. ऐकूया बहिणाबाईंची अशीच एक कविता, आला पहला पाऊस. आला पहला पाऊस, शिपडली भुई सारी, धरित्रीचा परमय, माझं मन गेलं भरी. आला पाऊस पाऊस, आता सरी वर सरी, शेत शिवार भिजले, नदी नाले गेले भरी. आला पाऊस पाऊस, आता धूम धडाख्यानं, घर लागले गयाले, खारी गेली वाहीसन. आला पाऊस पाऊस, आला ललकरी ठोकत, पोर निघाले भिजत, दारी चिल्लाया मारत. आला पाऊस पाऊस, गडगडाट करत, धड धड करे छाती, पोर दडाले घरात. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, भरे येऊ दे रे रोप.

0: आता फिटली हाऊस, येता पाऊस पाऊस, पावसाची लागे झडी, आता खारे वडे भजे, घरा मंदी बसा दळी। देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास। श्रोते हो, बहिणाबाई आपल्या याच कवितेत म्हणतात, उन्हाळ्याच्या तडाख्याने तप्त झालेली भूमी चातकासारखी पावसाची वाट बघत असते, आणि मग एकदा का तो वरुण राजा आला की सारी भूमी शांत होते, आणि ती शांत झाली की या भूमीची लेकरं म्हणजे सगळी मानवसृष्टी देखील मनातून शांत होते। कोरड्या ठाक पडलेल्या नद्यांना जिवंत स्वरूप येतं, शेती फुलू लागते, डोलू लागते। अहो, पाऊस येतो तोच मुळी वीज आणि ढगांची ललकारी करत, तो आला रे आला की पहिल्या पावसात भिजायचा आनंद घरातली सगळी पोरं घ्यायला जातात, पण त्याचा गडगडाटच इतका प्रचंड होतो की त्या आवाजानं काळजात धस्स व्हायला होतं। पण हा पाऊस आला की शेतकऱ्याचं मात्र एकच मागणं असतं, आता तरी नीट पीक येऊ दे, ते बहरू दे। श्रोते हो, पहिला पाऊस पडला की भजी आणि वडे खाण्याची एक वेगळीच मजा असते, नाही तीही मजा बहिणाबाईंनी ह्या कवितेमध्ये लिहिली आहे। आणि मग हा पाऊस म्हणजे नेमका काय आहे, तर बहिणाबाई ह्याचं इतकं सुंदर वर्णन शेवटच्या कडव्यात करतात, त्या म्हणतात, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, देवा हा पाऊस म्हणजेच परमेश्वराच्या डोळ्यातले अश्रूच आहेत जणू, दैवा तुझा रे हरास म्हणजेच देवाची ही जणू देणगीच आहे, जीवा तुझी रे मिरास, आणि माणसासाठी हा पाऊस म्हणजे एक प्रकारचं जीवनदानच आहे। श्रोते हो, खरं तर हे पहिल्याच पावसाचं वर्णन आहे, पण तेही किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय।
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री बहिणाबाई यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: ऐसी अक्षर रसिके या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं।
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या विदर्भात कोरडवाहू शेतीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आपण शेतामध्ये मुरवला पाहिजे। लक्षात घ्या, आपल्या शेतातील पाणी मूलस्थानी जिरवायचं, अडवायचं आणि त्यानंतर त्या पाण्याचा उपयोग करून जिरवलेल्या पाण्यापैकी किमान 25% पाणी भूगर्भात ठेवणं हे मात्र गरजेचं आहे। अशा रीतीनं सध्या पाण्याच्या पातळीस जी खोल जात आहे त्याला आपल्याला रोख लावता येईल। असं म्हटलं जातं की साधारणपणे 1 हेक्टर शेतामध्ये पाऊसमानाप्रमाणे 60 ते 75 लाख लिटर पाणी जिरवणं शक्य होतं। या जिरवलेल्या पाण्यापैकी 3 भाग आपण स्वतःच्या शेतातील सिंचनाकरता वापरावं, उर्वरित 1 भाग पाणी पिण्याकरता, उद्योगाकरता, जनावरं किंवा मग इतर गरजांकरता शिल्लक ठेवावं। लक्षात घ्या, ही संकल्पना जी आहे ती लोकोपयोगी आहे। या संकल्पनेनुसार जितक्या क्षेत्रावर हे तंत्र अवलंबलं जाईल त्याच्या 25 ते 30% क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करून देखील कमी पाण्यावर लागणाऱ्या फळबागा आपल्याला चांगल्या रीतीनं उभ्या करता येतात। यासाठी काही मूलभूत मृद आणि जलसंधारणाचे उपाय आपल्याला शेतात करावे लागतील। लक्षात घ्या, जमिनीचा पोत विशेषतः उतार, शेतातील उघळी या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण काही उपाययोजना शेतामध्ये करायलाच पाहिजे। यामध्ये आंतरपीक पद्धतीचा आपण वापर करावा, पेरणी करताना नेहमी उताराला आडवी पेरणी करावी आणि मशागत देखील करावी, समतल बांधाला समांतर पेरणी आणि मशागत करावी, उभ्या पिकामध्ये शेवटच्या कोळपणीच्या वेळेस कोळप्याद्वारे उथळ चर आपण काढून घ्यावा, फळझाडांमध्ये पावसाळ्यापूर्वी नांगरानं आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करून घ्यावेत। हे काम आता आपल्याला लगेच पूर्ण करता येईल। शेतातील ओघळीवर गवत, दगडी

मातीचे किंवा मग इतर फांदेरी भांड घालून जागच्या जागी पाणी देखील आपण अडवून मुरवू शकतो. ज्या ठिकाणी मात्र जास्त उतार आहे अशा हलक्या जमिनीमध्ये सलग कंटूर चरावर कृषी फळबाग तसंच वनकुरण आपण विकसित करावं. याशिवाय शेतकरी बंधूंनो अनेक उपाययोजना आपल्याला शेतामध्ये करता येईल, जेणेकरून कोरडवाहू भागात आपल्याला पाणी साठवून त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येईल. तर या उपाययोजना कोणत्या, त्या कशा अंमलात आणाव्यात यासंदर्भात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी सांगितल्याप्रमाणे आपण माहिती लक्षात घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात की डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का. तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की बाबा पाणी भरपूर प्या आणि एखाद्या वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषधं देऊन त्याला काढायचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशननी त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की बाबा मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो

0: की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडनींचा इलाज करायला आलोय. आणि आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाइड करतो.
1: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
0: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आलेले आहे. लेझरचे ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवे मधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून करण्यात आलं. दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात

0: जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात. पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं. कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडुळे.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हेमा मालिनी अरुण कुमार यांचं गायन आपण ऐकलं. राग होते बावली, कल्याणी आणि केदारम. त्यांना व्हायोलिन साथ केली होती सरद मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती दक्षिण मूर्ती यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा

वापर केला जाईल. मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियम

0: वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी तिसऱ्या दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, दुपारचे 3:10 होत आहेत. अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान आमच्या DTH वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. अस्मिता वाहिनीच्या तसंच AIR मराठीच्या श्रोत्यांचं या सभेत मनपूर्वक स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर एकूण 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेता अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानचा 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 5:02:33 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म कर्नाटक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन आपण ऐकणार आहात. सुरुवातीला राग करहर प्रिया आदितालात आणि त्यानंतर राग मालिका आदितालातच. मृदंगमची साथ आहे NS कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात विद्यानंदी गोपाल अय्यर यांनी वीणावर वाजवलेला सुरुवातीला राग करहर प्रिया आणि त्यानंतर राग मालिका.

नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन आपण ऐकलं. सुरुवातीला राग करहरप्रिया आणि त्यानंतर राग रागमालिका. मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मैत्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे, कीर्तावणी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. म्हणजे तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बी ए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू, हा? तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा, आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बी एचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि दहावीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं,
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते, पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
0: बरं,
1: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे. तर त्या कोर्सला पण खरं तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते. पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती

0: ती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये, असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशू स्मार्ट सरांना, आणि मला असं कळलं की नाही, आपल्याला शिकायची गरज आहे. किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर, की आपल्या सूत्रसंचालनांमुळे, निवेदनांमुळे, भाषणांमुळे, कथाकथनांमुळे, कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा, NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग, मित्रवर्ग, फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही, आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही, आपण काही करायचं, पण ही फी काहीही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना, आणि ही फी भरायची, आणि हा कोर्स आपण करायचा. ते दोन कोर्स करणं ही खरं तर माझा सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते, त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे दोन कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता, किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी, जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात, की मी काहीही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट, कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC परीक्षा द्यायच्या होत्या, आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं, तू हुशार आहेस
1: बर,
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही, आणि आपण चांगल्या, आपण समाजासाठी काम करू शकतो, आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे, आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपलं हे नाही आहे, आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन, काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन, हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण? ठीक आहे, आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन, पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात, तुझं ठरून जाईल ते, तिथे शिकशील तेव्हा तू, ते मला माहिती नाही, ते तू शोधायचंस.
1: बर,
0: तेव्हा मी घरी हे सांगितलं, आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे, आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर,
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात सर तुझे, तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं, अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही, माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीत, आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा, तेच, कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच, कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळालं की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती, आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस.
0: हो
1: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस, ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले, जे माझे महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे,
1: बरं,
0: तिथले HOD आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे, असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं, की अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून 4 स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून 4 पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे, आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का? एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला

0: कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाही आहे, त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हां
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात, त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बर,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय, कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयटी लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे,
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा की तुम्हाला आणि नाटक ही अशी गोष्ट की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक होता. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बर,
0: आधी मी हे संपल्या संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष.
1: हा हा.
0: कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं, पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचंय पुढे, आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत.
1: बर,
0: पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहर आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा,
0: मला ते करून बघायचं पण आहे, कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे, पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिप मध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघर मधल्या वाडा तालुक्यातले एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट आहेत.
1: बर,
0: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजलीताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रूपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बर,
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूनं खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि एनएसडी पास आउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय

0: असेल माझ्या फेलोशिपमधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात, त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
1: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा उपोपच झाला
0: बरोबर. तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे. आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही. त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पास आउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू. कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत. तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ. आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते बर त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्याबरोबर चल गंमत म्हणून. तर आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू परफॉर्म, बघू आपण काय होत आहे ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची अस का वगैरे हे सगळं झालं. आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6,000-7,000 मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात. आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बर
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली. तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काय नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट राह, हे या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं. आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त, म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस.
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता,
0: गरजेचा होता,
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस बरस. मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट्स केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला?
0: येस.
1: जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा,
0: ही साधारण मी 2018-19 ला गोष्टरंगामध्ये काम करत होते.
1: हा,
0: तर तेव्हा

0: पासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बरं.
0: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वीचे असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर.
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे, जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचं सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर.
0: ते मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवं आहे ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवं आहे ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर.
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव, त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर.
0: तर कोणी शिकवलेला नाहीये तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, त्याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हणलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं मी आले त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी तारपात. तर साधना अशी खूप एक्सायटेड होती की कुठे आहे, कुठे आहे ताई, गाणं कुठे आहे. मी म्हटलं सॉरी, मी नाही केलंय, कारण मला दिवसभर काम होत. तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचं करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली. आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती दिव्याने, म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रीलवरती आमचं
1: पाण्यात
0: धुम दबक धुम धुम दबक आईलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं.
1: म्हण की थोडं
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटला,
0: ऐलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत घोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगुलीला जातो आम्ही वैलावरी.
1: वा
0: असं
1: असत
0: साधारण.
1: पुढे
0: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला
1: आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरं,
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात, त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडे वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर.
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगतायत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी

0: आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं. आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढं थोडं वाढवूयात का.
1: हा हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची. अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भात शेती, आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना

0: मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, ही त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भात शेती, आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बरं,
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे, असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना, तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं,
1: हा,
0: तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय, तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजलीताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं. आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना, आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच, कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास, आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये,
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे,
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचेत आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन, असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कोणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: हा, वा. त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होतं ते.
1: यस. तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्लिश

0: और स्विट्जरलैंड आमने सामने होंगे। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा। देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना। आणि अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आता सविस्तर बातम्या। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रॅडिसन ब्लू इथं सुरुवात झाली। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली।
3: मुझे बहुत खुशी है कि नागपुर में ब्रिक्स कंट्रीज का कॉन्फ्रेंस हुई और उसमें ब्रिक्स कंट्रीज जो है वो वर्ल्ड की 40% पॉपुलेशन कवर करती। ट्रांसपोर्ट सेक्टर में विशेष रूप से हमारी रोड सेक्टर, रेलवे, जलमार्ग और एविएशन, एक क्षेत्र में कार्बन न्यूट्रल हम कैसे बने, अल्टरनेटिव और बायोफ्यूल का भी उपयोग कैसे करें और प्रदूषण से तो मुक्ति मिलेगी भी।
2: लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे। तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलंय, असंही गडकरी यांनी सांगितलं। अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारलं जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं। कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शनं, परिषदा याकरता देखील कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला एक वेगळी ओळख त्यामुळे मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला।
4: कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करतात। आत्ताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर आहे सगळ्यात मोठा अशा प्रकारचा हॉल आहे, त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेतात।
2: दाभा गावालगत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 21.7 हेक्टर जागेत राज्य सरकारतर्फे हे सेंटर उभारलं जात असून 2000 आसन क्षमतेचं ऑडिटोरियम हे इथल्या आणखी एक वैशिष्ट्य आहे। इथलं सभागृह आकारमानानं देशातील सर्वात मोठं सभागृह असणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मौजा नारी इथं उभारण्यात येणारा महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत तसंच प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत स्वप्नपूर्ती ईडब्ल्यूएस सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन उद्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महापौर नीता ठाकरे भूषवतील। राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 गैरवापर करून जमिनींच्या नोंदीमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या महसूल विभागातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे तर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। चौकशी समितीच्या अहवालात गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं। 22 जुलैपासून राज्यभर विशेष महसूल शिबिरं घेऊन सेवा हमी कायद्याअंतर्गत 10 लाख कुटुंबांना महसुली सेवा देण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी जाहीर केलं। बोगस बियाणे प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे

0: पर्यटकांसाठी येत्या 12 जुलैपासून अर्थात उद्यापासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन ही विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक बीएस प्रकारातील नवीन लालपरी बसमधून प्रवाशांना गार्डन, देवी, किल्ला, लेक, पंचबोल आणि भीमकुंड पॉईंटसह प्रमुख पर्यटन स्थळांचं दर्शन घडवण्यात येणार आहे. बस अमरावतीहून सकाळी 8 वाजता सुटून संध्याकाळी 5 वाजता चिखलदऱ्यावरून परतीच्या प्रवासाला निघेल. अधिक माहितीसाठी आणि आरक्षणासाठी प्रवाशांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचं आवाहन एसटी प्रशासनानं केलंय. पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय बेरोजगार तरुणांना पैशांचं आमिष दाखवत देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर चंद्रपूर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक सतर्क झालंय. या पार्श्वभूमीवर दुर्गापूर इथल्या 1 आणि गुगगुस इथल्या 2 अशा 3 संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्या देशविघातक कारवायातील थेट सहभागाचे कोणतेही पुरावे आढळून न आल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र त्यांच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. यावेळी बोलताना बोधगया ही गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी असल्याचं त्यांनी सांगितलं. या यात्रेत नागपूरसह इतर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ लाभार्थी 11 ते 16 जुलै दरम्यान विशेष रेल्वेनं तीर्थदर्शनासाठी रवाना झाले आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे 60 वर्ष आणि त्यावरील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या विजन 300 कोटी वृक्षारोपण आणि 1 पेड़ माके नाम या अभियानाअंतर्गत पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं किमान 1 वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, डीन डॉ सुजाता दूधगावकर, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेता तर एकूण 65,82,623 हेक्टरवर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात 39% पेरणी झाली आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आलेला आहे. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी आणि शैक्षणिक मान्यतेसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित अॅक्युकॉन 2026 राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. स्वतःला पाठदुखीच्या त्रासातून अॅक्युपंक्चरमुळे आराम मिळाल्याचा अनुभव सांगत त्यांनी या उपचार पद्धतीच्या प्रभावीपणावर विश्वास व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ रुमी बेरामजी यांनी राज्यात 4,500 हून अधिक नोंदणीकृत अॅक्युपंक्चर तज्ज्ञ कार्यरत असून त्यापैकी 60% महिला असल्याची माहिती दिली. हवामान. आज आणि उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. परवा 13 तारखेला गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं. दरम्यान पावसानं उघडीप दिल्यानं हवामानात उकाडा वाढलाय. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा. देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन

योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना आणि अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचंही नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी आणि गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि सुधीर फडके.

0: हिंदी कार्यक्रम विविध आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती

संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

करते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या

0: योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी, मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जातात. विषय पुन्हा ऐका. इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026. पत्ता पुन्हा ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संगपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर, आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लग्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लग्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लग्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3rd बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर एकूण 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत.

0: ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात 4 बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3र्या आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला, या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल, तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट वीरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे, त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात

0: विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2,00,000 रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जूनपासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3र्या आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 35 कोटी रुपये

0: रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विक्रम आताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30

मार्गदर्शक कार्यक्रम ऐकणाऱ्या आपणा सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी अगदी मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 11 जुलै 2026 आणि दिवस शनिवार. चला तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात राष्ट्रसंतांच्या सुविचारांनी. कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवो नेही ते उपाशी. त्यांच्या सुखांचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून काम करावे सर्वांनी. मंडळी, आताच आपण राष्ट्रसंतांचे सुविचार ऐकलेत. मंडळी, आज 11 जुलै म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिन. हा दिवस दरवर्षी 11 जुलैला साजरा केला जातो. वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या परस्परांशी निगडीत आणि गुंतागुंतीच्या समस्यांची जाणीव करून देण्याचा हा दिवस आहे. दारिद्र्य, अपुरी आरोग्यसेवा, संसाधनांची कमतरता आणि संधींचा अभाव यासारख्या अनेक समस्या विविध प्रयत्न करूनही वाढतच आहेत. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित ठेवणं आणि तिचं प्रभावी व्यवस्थापन करणं किती आवश्यक आहे यावर हा दिवस विशेष भर देतो. आज आपल्या जगाची लोकसंख्या 8 अब्जाहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न, पाणी, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पर्यावरण यासारख्या मूलभूत गरजांवर मोठा ताण निर्माण होतोय. वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी फक्त लोकसंख्या नियंत्रण नव्हे तर लोकसंख्येचं योग्य नियोजन आणि उपलब्ध संसाधनांचा शाश्वत वापर करणं तितकंच गरजेचं आहे. कुटुंब नियोजन हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. लहान कुटुंबामुळे मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि संगोपन अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. त्याचबरोबर कुटुंबाची आर्थिक स्थितीही अधिक सक्षम राहते. समाज आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठीही लहान कुटुंब ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरते. लोकसंख्या स्थिर असली तर आरोग्यसेवा, शिक्षण, पिण्याचं पाणी, वाहतूक ह्या पायाभूत सुविधा अधिक प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचवणं शक्य होतं. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध होते आणि जीवनमान उंचावतं. जागतिक लोकसंख्या दिन हा फक्त दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकानं कुटुंब नियोजन, महिलांचं शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत विकास याबाबत जागरूक राहण्याची आणि इतरांनाही जागरूक करण्याची संधी आहे. कारण सुजाण नागरिक, सुदृढ कुटुंब आणि संतुलित लोकसंख्या हाच समृद्ध आणि विकसित राष्ट्राचा पाया आहे. चला तर मग जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लहान कुटुंब सुखी कुटुंब, नियोजित कुटुंब समृद्ध समाज हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि निरोगी, सुजाण आणि शाश्वत भविष्यासाठी आपलं सुद्धा योगदान देऊया. धन्यवाद. मंडळी, यानंतर आपल्या कार्यक्रमाची पहिली प्रस्तुती म्हणजे धानावर येणारे रोग आणि त्याचे व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर पायल कोसे यांनी दिलेली ही माहिती ऐकूया.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर पायल कोसे, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग मनोहरबाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोल्या येथे कार्यरत आहे. आज मी आपल्याला भात पिकावर येणारे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन यावर माहिती देणार आहे. भात हे पीक भारतातील तसेच जगातील एक महत्वाचे प्रमुख पीक आहे. या पिकाची लागवड जवळपास सर्वच प्रमुख देशांमध्ये होते. त्यात भारत, चीन, अमेरिका, फिलिपिन्स या देशाचा समावेश होतो. भारतामध्ये या पिकाची लागवड प्रामुख्याने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, छत्तीसगड या राज्यांमध्ये केली जाते. भात या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. या पिकावर बुरशी, विषाणू, जीवाणू, सूत्रकृमी तसेच अनेक अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे होणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. वेळेवर जर आपण या रोगांचे नियंत्रण केले तर होणाऱ्या नुकसानीपासून आपण पिकाचा बचाव करू शकतो. आपण अशाच भातावर येणाऱ्या प्रमुख रोगांची ओळख, नियंत्रण कसे करायचे याविषयी माहिती देऊ. तर यावर येणारा पहिला जो मुख्य रोग आहे तो म्हणजे करपा. तर आपण करपा यालाच इंग्लिशमध्ये ब्लास्ट असे म्हणतो. तर या रोगाविषयी सविस्तर जाणून घेऊ. जर भातावर करपा मोठ्या प्रमाणात आला तर पिकाचे

30-40% नुकसान होते. करपा हा बुरशीजन्य रोग आहे. या बुरशीचे नाव आहे पायरोक्युलारिया ओराइजी. या रोगाची लक्षणे अशी आहेत की पानावर शंकाकृती किंवा डोळ्याच्या आकाराचे करड्या रंगाचे ठिपके आढळतात. पानावरील ठिपका मध्यभागी राखाडी रंगाचा आणि कडा तपकिरी असलेला दिसून येतो. असंख्य ठिपके एकत्र मिसळून पान करपते. रोगाचा प्रादुर्भाव रोपाच्या पेरावर झाल्यास रोगग्रस्त भाग काळा पडून कुसतो. रोप पेरात मोडते. लोंबीच्या देठाचा भाग काळा पडून कुसतो. लोंबी रोगग्रस्त भागात मोडून लोंबत राहते. लोंबीतील दाण्यावर रोगाची तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. सर्व अवस्थांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाची प्राथमिक सुरुवात रोगग्रस्त बियाण्यांपासून होते. दुय्यम स्वरूपाचा प्रसार हवेमार्फत आणि रिमझिम पडणाऱ्या पावसामार्फत होतो. ही करपा या रोगाची लक्षणे आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्हाला लक्षणे दिसली तर तुम्ही हा रोग करपा आहे असे म्हणाल. तर याच्या आपण नियंत्रणासाठी काय कराल? तर सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बीज प्रक्रिया करणे. तर बीज प्रक्रियेसाठी 30 ग्रॅम मीठ 1 लिटर पाण्यात मिसळून त्यात भात बियाणे टाकून तरंगणारे बियाणे काढून टाकावे. तडाला राहिलेले बियाणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे व सावली सुकवावे. नंतर बियाणास 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे याने बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर नियंत्रणासाठी वेगवेगळ्या रोग प्रतिबंधक जातीचा वापर करावा. फवारणीसाठी कार्बन डायझिम किंवा ट्रायसायक्लोझोल 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. तर अशा प्रकारे आपण करपा या रोगाचे नियंत्रण करू शकतो. तर हा झाला महत्वाचा भातावर येणारा पहिला रोग, तो म्हणजे करपा. तर आता आपण दुसरा रोग बघू. तर दुसरा जो भातावर येणारा रोग आहे तो म्हणजे जीवाणूजन्य करपा. त्यालाच आपण कडा करपा असे म्हणतो. हा रोग जीवाणूमुळे होतो. या रोगाच्या जीवाणूचे नाव आहे झांथोमोनास ओराइजी पीव्ही ओराइजी. आता आपण या रोगाची लक्षणे बघू. तर जर आपण लक्षणे बघायला गेली असता जी रोगग्रस्त पाने आहेत ती कडेकडून मध्यशिरेच्या दिशेने करपतात. कालांतराने संपूर्ण पान करपते. सकाळी पानाचे निरीक्षण केले असता पानाच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे जीवाणूचे दवबिंदू साचलेले दिसतात. चुळातील पाने करपून रोपे मरतात. या अवस्थेत क्रेसेक असे म्हणतात. रोगग्रस्त भागात स्पर्श केल्यास तो भाग खडबडीत लागतो. रोगाचा प्रसार रोगग्रस्त पेंढ्या रोगग्रस्त बियाणे खोडवा यामुळे होतो. पानावरील दव शेतातील वाहते पाणी पाऊस आणि वारा इत्यादीमुळे रोगाचा दुय्यम स्वरूपाचा प्रसार होतो. ही आहेत जीवाणूजन्य करपा या रोगाची लक्षणे. अशी लक्षणे बांधावर दिसल्यास तुम्ही हा जीवाणूजन्य करपा आहे असे ओळखाल. तर आपण जो पहिला बघितला तो होता करपा. तर त्याचं महत्वाचं जे लक्षण होतं तर ते शंकाकृती आकाराचे ठिपके हे महत्वाचं ओळखायचं लक्षण होतं. आणि हा कडा करपा मध्य शिरेकडून पान करपते. हे आहे करपा आणि कडा करपा यामधील फरक. या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण काय करू शकतो? तर आपल्याला निरोगी बियाणे वापरायचे आहेत. रोग प्रतिबंधक जातीचा वापर करायचा आहे. रोगग्रस्त झाडे नष्ट करायची आहेत. फवारणीसाठी स्ट्रेप्टोसायक्लिन 3 ग्रॅम व कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून या द्रावणाची फवारणी करायची आहे. अशा प्रकारे आपण जीवाणूजन्य करपा या रोगाचे नियंत्रण करू शकतो. तिसरा जो भातावर येणारा महत्वाचा रोग आहे तो आहे पर्णकोश करपा. हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाच्या बुरशीचे नाव आहे राइजोक्टोनिया सोल्यानी. या रोगाची आपण लक्षणे बघू. तर आपण जेव्हा बांधावर जातो तेव्हा चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित लांबट ठिपके दिसतात. रोगट भागात बुरशी आतमध्ये शिरून खोड कमकुवत झालेले दिसेल. पानांचे शेंडे काही वेळेवर पानांचा मध्यभाग करपलेला दिसतो. दाटीने वाढलेल्या शेतात हा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो. ही पर्णकोश करपा ह्या रोगाची लक्षणे आहेत. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति लिटर पाण्यात प्रोपिकोनाझॉल 1 ml पर हेक्टर किंवा हेक्झाकोनाझॉल 2 ml किंवा कार्बन डायझिम 1 ग्रॅम या बुरशीनाशकाच्या फवारणीसाठी वापर करायचा आहे. चौथा जो भातावर येणारा रोग आहे तो म्हणजे आभासमय काजळी. ही सुद्धा बुरशीमुळे होते. या बुरशीचे नाव आहे उस्टिलाजिनोडी विरेन्स. या रोगाची लक्षणे अशी आहेत की भात फुलेरात येतो तेव्हा या रोगाची लक्षणे दिसतात. लोंबीतील दाणे भरण्याऐवजी शेंद्री रंगाच्या गाठी दिसतात. पुढे या गाठीचा रंग गर्द मखमली हिरवट होतो. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यांपासून होतो. तर अशा प्रकारची लक्षणे दिसली तर आपण ही आभासमय काजळी आहे असे म्हणू. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे किंवा रोगट लोंब्या काढून नष्ट करायच्या आहेत. फवारणीसाठी 1 ml क्लोरोथॅलोरिल किंवा प्रोपेकोनाझॉल 1 ml प्रति लिटर पाण्यात फवारणी करायची आहे. पाचवा जो भातावर येणारा रोग आहे तो म्हणजे उदबत्ता. हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. या रोगाच्या बुरशीचे नाव इफॅलिस ओराइजी असे आहे. या रोगाची लक्षणे भात निसवल्यावर दिसतात. तर भात निसवल्यानंतर लोंबी न येता त्या ठिकाणी उदबत्तीसारखी कठीण राखाडी रंगाची दांडी दिसते. त्यामध्ये

धाने भरत नाही. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यांपासून होतो. नावातच उद्बत्ता आहे तर त्यामध्ये उद्बत्तीच्या कांडीसारखी लक्षणे दिसतात, म्हणून या रोगाला उद्बत्ता असे म्हणतात. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी उष्णजल प्रक्रिया करावी. त्यासाठी बियाणे 50 डिग्री सेंटीग्रेडच्या तापमानाच्या पाण्यात 10 मिनिट बुडवून ठेवायची आहेत. निरोगी बियाणे वापरावे. रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा. रोगग्रस्त झाडे नष्ट करायची आहेत. सहावा जो भातावर येणारा रोग आहे तो म्हणजे टुंगरू. हा रोग विषाणूजन्य आहे. या रोगाच्या विषाणूचे नाव आहे राईस टुंगरू व्हायरस. या रोगाची लक्षणे अशी आहेत की जर तुम्ही बांधावर गेले असता किंचित फुटवे राहून फुटव्यांची संख्या कमी झालेली दिसते. जे झाड आहे त्याला फुटवे कमी आलेले दिसतात. रोगग्रस्त पाने मध्यशिरेला समांतर अशी दोन्हीकडून आत वळतात. रोगग्रस्त पाने आणि पर्णकोश यांची वाढ खुंटलेली दिसते. पानांचा रंग सुरुवातीस पिवळसर दिसतो, नंतर तपकिरी होतो. पानांवरील शिरांचा रंग सुद्धा पिवळसर होतो. रोगग्रस्त चुडे उशिरा फुलोऱ्यात येतात आणि लोंब्या अर्धवट बाहेर पडतात. रोगग्रस्त लोंबीतील दाने वजनाने हलके असतात, यामुळे उत्पन्नात बरीच घट होते. या रोगाचा प्रसार एका विशिष्ट जातीच्या तुडतुड्यांमुळे होतो. तुडतुड्यालाच इंग्लिशमध्ये लीफ हॉपर म्हणतात. रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास थोड्या अवधीमध्ये पिकाचे मोठे नुकसान होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातीचा वापर करणे, लागवड वेळेवर करणे, रोगबाधित झाडे नष्ट करणे. हा रोग तुडतुड्यांमुळे होते तर कीटकनाशकांची फवारणी करायची आहे. सातवा जो भातावर रोग येतो तो अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे येतो. त्याचे नाव आहे खैरा डिसीज. हा रोग झिंक डिफिशियन्सीमुळे येतो. तर हे झाले भातावर येणारे महत्वाचे 7 रोग. धन्यवाद.

मंडळी, आताच आपण धानावर येणारे रोग आणि त्याचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेतलं डॉक्टर पायल कोसे यांच्याकडून. यानंतर पुढे विकासाची वाटचाल ही मालिका प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी नारायणराव लांबट, मुक्काम भिवापूर, जिल्हा नागपूर यांच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहात ई मार्केटिंग विषयी. चला तर ऐकूयात यांची मुलाखत.

0: ई मार्केटिंग ही आधुनिक पद्धत अवलंबून मालाची विक्री तसंच शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करून विविध प्रयोगांच्या जोडीनं शेती व्यवसायात एक वेगळी ओळख निर्माण करणारे मुक्काम भिवापूर जिल्हा नागपूर स्थित प्रगत शेतकरी नारायणराव लांबड यांना आजच्या कार्यक्रमात आज आपण भेट देणार आहात. चला तर बातचीत करूयात थेट त्यांच्याशी. नमस्कार नारायण लांबडजी.
1: नमस्कार मॅडम.
0: सर आपल्याकडे किती एकर शेती आहे?
1: माझ्याकडे 20 एकर शेती आहे.
0: अच्छा, आणि यात कुठली कुठली महत्वाची पिकं आपण घेता?
1: माझ्याकडे महत्वाचं म्हणजे सोयाबीन असते.
0: बरं.
1: कपाशी असते. त्याच्यानंतर सोयाबीनवर जवस आहे.
0: अच्छा. आंतरपीक
1: मिरची पण आहे.
0: अच्छा.
1: बहुतेक मी सर्व शेतीमध्ये जे पिकवतात बहुतेक सर्वच पिकं घेतो.
0: अच्छा अच्छा. आपली ही जी शेती आहे ती शेती आपण कुठल्या पद्धतीनं करता? जसं रासायनिक पद्धतीनं करता की सेंद्रिय पद्धतीनं करता?
1: काही अंशी रासायनिक आहे आणि काही प्रमाणात सेंद्रिय आहे.
0: बरं बरं. मग तुमच्या या शेती व्यवस्थापनात तुम्ही पाणी आणि खताचं व्यवस्थापन कसं काय केलंय?
1: आम्ही पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे कसं आहे, आमच्याकडे बोरवेल आहेत.
0: बरं.
1: आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही शेततळ सुद्धा केलेलं आहे सामूहिक.
0: अच्छा. आणि जे बोर आहे त्याच्यासाठी तुम्ही शासनाची काही मदत घेतलेली होती?
1: नाही नाही, बोरला शासनाची मदत नाही, आमचं ते इंडिव्हिज्युअल केलेलं आहे आमच्या.
0: बरं. मग हे शेततळे जे तुम्ही केलेलं आहे याच्यासाठी शासनाची किती मदत झाली तुम्हाला?
1: नाही, शेततळे 100% शासनाने अनुदान दिलेलं आहे.
0: बरं बरं. अच्छा. त्याच्यामुळे शेततळे आणि बोर असं मिळून तुमच्या पाण्याचं व्यवस्थापन झालं?
1: पाण्याचं आम्ही बोर मधून शेततळ्यामध्ये लिप करतो.
0: बरं.
1: आणि शेततळ्यातून पुन्हा नवीन मोटार पंप टाकून आम्ही ते शेताला पुन्हा लिप करतो ते.
0: बरं बरं. मग या पाण्यासाठी कुठलं आधुनिक तंत्र तुम्ही वापरता?
1: ड्रिपची पण व्यवस्था आहे आणि तुषारची पण व्यवस्था आहे का, जेणेकरून पाणी कमीत कमी लागेल शेतीला.
0: सर आता पुढे असं सांगा की खत व्यवस्थापन आपण कसं काय केलंय?
1: आपण खताचं नियोजन असं करतो, आणि जास्तीत जास्त आम्ही शेणखतावर आमचा भर आहे.
0: बरं.
1: शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, जसं कंपोस्टचे खड्डे केलेले आहे शेतात, जे वेस्ट मटेरियल आहे, जसं जे जनावरं खात नाही किंवा काडी कचरा आहे ते आम्ही

0: शिंदे म्हणजे कंपोस्टचे खड्डे त्याच्यात आम्ही टाकून देतो आणि एस नाईन कल्चर वगैरे टाकून आम्ही ते डिकंपोस्ट करतो.
1: हा, तुम्ही जास्तीत जास्त शेणखत वापरता असं तुम्ही म्हणाला, तर तुमच्याकडे मग त्यासाठी पशुधन वगैरे आहे का?
0: हो, माझ्याकडे पशुधन आहे ना, जवळपास 4 गाई आहेत, 2 सध्या दुभते जनावर, 2 दुभते दूध देणारे आहेत.
1: बरं, या गाई मग कुठल्या जातीच्या तुमच्याकडे?
0: 2 गावरानी आहे आणि 2 हायब्रीड आहे, म्हणजे एक जर्सीच आहे.
1: जर्सी, हा. मग त्यांच्यापासून काही दुग्धोत्पादन वगैरे तुम्ही करता?
0: हो, आम्ही दुग्ध उत्पादन करतो ना आम्ही.
1: अच्छा अच्छा, मग त्याला कसा काय रिस्पॉन्स आहे?
0: जसं आपल्या कुटुंबाला लागते ते दूध, आणि आमची माझी जी मिसेस आहे ते दूध, म्हणजे गावात जसं दही आहे, दूध आहे, पाहिजे तूप आहे, त्याचं पण ते मार्केटिंग करतात, म्हणजे गावातल्या गावातच ते मार्केटिंग मध्ये.
1: म्हणजे घरी तुम्ही बनवता आणि मग त्याला तुम्ही गावातल्या गावातच विक्री करता?
0: गावातल्या गावात मार्केट. हो.
1: अच्छा, तर मग त्याला किती रिस्पॉन्स मिळतो, लोकांचा प्रतिसाद कसा आहे त्याला?
0: नाही, भरपूर मिळतो, उलट कमी जाते.
1: बरं बरं.
0: जसं आपण बाहेरचं दूध घेतलं त्याला 25% पाणी घ्यावं लागेल.
1: अगदी बरोबर.
0: आपल्या घर त्याचं आपल्याला 100% ओरिजिनल मिळतं ना. आणि महत्वाचा मुद्दा कसा आहे, की जनावर जर पाळला आपण तर आपल्याला घरी दूध, दही, तूपही मिळते, शेणही मिळते. त्याच्यानंतर आपल्याला जे जसं आपल्याला पारंपरिक पद्धतीने जसं जीवामृत करायचं आहे, दशपर्णी करायची आहे, तर आपल्याला गोमूत्राची आवश्यकता, त्याला गोमूत्रही मिळते आपल्याला.
1: अगदी बरोबर.
0: आणि शेताला बैल, जनावर बैलही मिळते आपल्या शेतीला. आणि जर हे गाय वगैरे झाली तर त्याचा पुन्हा दुधाचाही धंदा करता येईल आपल्याला.
1: नारायण लांबडजी, असं सांगा की कीटकनाशकांचं व्यवस्थापन आपण कसं काय केलं, कारण आपण बऱ्याच अंशी शेणखत तुम्ही वापरता, तर कीटकनाशकांबद्दल?
0: आम्ही कीटकनाशकाचा जास्तीत जास्त वापर आम्ही दशपर्णीच्या अर्काचा वापरतो.
1: बर.
0: दशपर्णी अर्क, त्याच्यानंतर जीवामृत, नीम अर्क.
1: बर.
0: निंबोळी तेलाचा आम्ही जास्त वापर करतो. म्हणजे जसं आमच्या शेतामध्ये निंबोळीचे झाड आहेत, उन्हाळ्यामध्ये ते आम्ही कलेक्ट करतो आणि त्या पद्धतीने मग आम्ही त्याचं जे प्रोसिजर आहे निंबोळी अर्क तयार करण्याचा, त्याप्रमाणे आम्ही ते तयार करतो.
1: बरं, तर तुमचा हा जो शेतकरी उत्पादक जो गट आहे,
0: हो,
1: तर याच्यामध्ये किती शेतकरी आहे आणि हा गट कसा काम करतो आणि कशासाठी काम करतो?
0: आम्ही याच्यामध्ये 40 शेतकरी आहोत.
1: बरं.
0: आणि याच्यामध्ये आम्ही बीज उत्पादनावर काम करतो, बियाणे बियाणे उत्पादनासाठी काम करतो आम्ही.
1: अच्छा अच्छा. आता असं सांगा की तुमच्या शेतीमध्ये जो माल उत्पादित होतो त्या मालाची विक्री तुम्ही कुठल्या पद्धतीनं करता?
0: आणि सगळं ऑनलाईन आहे मॅडम, सगळं ऑनलाईन.
1: अच्छा, म्हणजे याच्यामध्ये
0: कोणत्याही प्रकारे कोणी येत नाही, ऑनलाईन बुकिंग होते. त्यांच्यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण माल तयार ठेवतो. त्यांच्यानंतर त्यांना मेसेज दिला की त्यांच्या गाड्या येतात, माल पाठवून देतो आपण बिलिंग करून.
1: बरं.
0: आणि ते ऑनलाईन गटाच्या नावावर पेमेंट टाकतात. आम्हाला एक भिवापूर मिरची उत्पादक सुद्धा गट आहे आमचा.
1: अच्छा अच्छा.
0: तर त्याला आम्हाला GI मिळालेला आहे भिवापूर मिरचीला आमच्या गटाच्या नावाने. GI इज इक्वल टू पेटंट समजा.
1: बरं.
0: आणि ते सुद्धा आम्ही ई मार्केटिंग त्याचं सुद्धा करतो. पुणे आहे, मुंबई आहे, जसं गुजरात आहे, सगळं ऑनलाईन मार्केटिंग करतो. आणि महाराष्ट्र शासनासोबत आमचं टाईप सुद्धा झालेला आहे.
1: बरं बरं.
0: मिरचीचा.
1: अच्छा.
0: महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आहे ना, MCDC पुणे, त्यांना आम्ही 250 रुपये रेटनं जागेवर लूज मध्ये देतो शेत. आणि त्यांनी आम्ही महाफार्म म्हणून ब्रँड तयार केलेला आहे.
1: अच्छा अच्छा.
0: तर त्याच्यावर आमचं मॅन्युफॅक्चर आणि पॅकेजिंग आमच्या गटाचं नाव आहे भिवापूर मिरची उत्पादक. आणि मार्केटेड बाय महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग आहे त्यांचं.
1: अच्छा.
0: MCD.
1: तर तुमचं हे
0: आणि हा पूर्ण आमचा ऑर्गॅनिक आहे गट.
1: अच्छा अच्छा. अरे वा.
0: जाऊ म्हणजे मिरचीचा.
1: बरं.
0: याला आम्हाला गव्हर्नमेंटचं PGS लोगो सुद्धा मिळालेला आहे.
1: अच्छा अच्छा.
0: हे आमचं 50 एकरवर आहे, 30 शेतकरी याच्यामध्ये, 50 एकरचं टार्गेट आहे आमचे.
1: तर आता तुमचा हा जो पूर्ण गट आहे, शेतकरी उत्पादक गट जवस आणि मिरचीचा, तर तुम्ही सर्वांनी या ई मार्केटिंग कडे वळावं असं तुम्ही कसं काय ठरवलं, म्हणजे कसं काय तुम्ही या पद्धतीकडे वळला?
0: नाही, महत्वाचं कसं झालं मॅडम, आम्हाला मी शासनाच्या प्रत्येक सेमिनारला हजर राहतो.
1: बरं.
0: एक एज्युकेशन खूप नाही पण एक प्रगतशील शेतकरी म्हणून तर त्याच्यामुळे उभं तिथं, आणि तिथं आपण मार्केटिंगचा अभ्यास केला. म्हणजे जेव्हापर्यंत आम्ही शेतकरी मार्केटिंग करू शकत नाही तेव्हापर्यंत शेतकऱ्याला 2 पैसे मिळू शकत नाही त्याच्या मालाचे.
1: अगदी बरोबर.
0: आणि म्हणून मग आम्ही मार्केटिंगकडे वळलो. आम्ही सगळ्यांनी मिटिंगा घेतल्या आणि त्या पद्धतीने

0: आणि एकत्र आलो आणि मग आता मार्केटिंगकडे वळलो.
1: म्हणजे संपूर्ण अभ्यासातून तुम्हाला या गोष्टीकडे वळावं किंवा मार्केटिंगसाठी आपण काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटलं?
0: नाही, अभ्यास म्हणजे मी एक शेतकरी बोलतो कारण माझ्यापेक्षा शेतकरी माझ्यापेक्षा जास्त मेहनत करतात पण त्यांना दोन पैसे मिळत नाही. त्याचं कारणच आहे का त्यांना मार्केटिंगचं नॉलेज नाही आणि ते बेभाव जागेवरून माल विकून टाकतात.
1: अच्छा अच्छा.
0: जोपर्यंत शेतकरी मार्केटिंग करणार तोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन केलेल्या मालाचे दोन पैसे मिळणार.
1: अगदी बरोबर सर. तर आता मला असं सांगा की या ई मार्केटिंग अंतर्गत तुमचा फक्त जवस आणि मिरची हाच माल जातो की तुमच्या शेतीमध्ये जोही माल तुम्ही पिकवता हा सुद्धा तुम्ही ई मार्केटिंगच्या पद्धतीनेच विक्री करता?
0: आम्ही दोन्ही माल ई मार्केटिंग करतो. दोन्ही नाही, आम्ही त्याचं पुन्हा आपल्याला शेतात जे उत्पादन त्याचं मार्केट म्हणजे व्हॅल्युएटेड सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे प्रक्रिया जसं आम्ही तूळ आहे, आम्ही तुळीची डाळ गावलात करतो.
1: बरं.
0: हरभऱ्याची डाळ करतो आम्ही. त्याप्रमाणे पुन्हा आम्हाला जशी आता जसं आम्ही मार्केटिंगमध्ये वळलेलो आहोत त्याच्यामुळे ग्राहकांना माहीत झालं मार्केटिंगवाल्यांना का बा त्यांना यांच्याकडे पुष्कळचे हे शेतकरी चांगले काम करतील बा
1: ते
0: आपल्याकडे मागणी करतात का तुमच्याकडे तीळ आहे का ज्वारी आहे का गहू आहे का तांदूळ आहे का तर ऑटोमॅटिक तुम्हाला मार्केटिंग उपलब्ध होते.
1: अगदी बरोबर सर.
0: म्हणजे तुमची फक्त शेतकऱ्याची मानसिकता तयारी पाहिजे तर मला मार्केटिंग कसं करायचं आहे म्हणून. आणि जेव्हा आम्ही मार्केटिंग करतो माझ्या माहितीप्रमाणे मार्केटिंग करणं काही खूप कठीण नाही मी पाहून आलो.
1: अच्छा.
0: फक्त तुमच्या मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी आणि तुमची सर्व्हिस ह्या तीन गोष्टीवर तुमचं डिपेंड आहे मार्केटिंग.
1: अगदी बरोबर. आता ह्या ई मार्केटिंगच्या द्वारे तुमचा जो माल विक्री होतो हा कुठपर्यंत जातो?
0: आता टोटल महाराष्ट्राचं जातेच.
1: अच्छा.
0: कारण लातूर आहे, कोल्हापूर आहे, जळगाव आहे, नांदेड आहे, परभणी आहे, इकडे जाते. पुन्हा गडचिरोली, भंडारा हे तर आमच्या जवळच झालं विदर्भ
1: जवळच झालं हो.
0: पण आमचा महाराष्ट्रामध्ये टोटल पंढरपूर पर्यंत आमचा माल जाते. लातूर, पंढरपूर सगळीकडे जाते.
1: बर.
0: आणि आउट ऑफ स्टेट म्हटलं तर तेलंगणा आहे.
1: अच्छा. अरे वा.
0: कर्नाटक आहे, आंध्र इथं पण माल जाते आमचा, गुजरातला जाते.
1: मग आता असं सांगा की ही जी पारंपरागत आपली जी विक्रीची जी पद्धत आहे आणि आता तुम्ही ही जी आधुनिक पद्धत अवलंबिली आहात याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आणि याच्यातून किती जास्त नफा शेतकरी बांधवांना होऊ शकतो याविषयी काय सांगाल?
0: नाही, पारंपरिक पद्धतीने आपण नफा नाही कमवू शकत. तुम्हाला जसं जग बदलते त्याप्रमाणे तुम्हाला मार्केटिंगचा अभ्यास करून बदलावं लागेल.
1: अगदी बरोबर.
0: सगळ्यात महत्वाचं तुमचं पॅकेजिंग हे कसं आहे, आजकाल तुम्हाला पॅकेजिंगला फार महत्व द्यावं लागतं. तुमचा किती चांगला माल असेल जर पॅकेजिंग चांगलं नसलं तर एक स्टँडर्ड लोक घेणार नाही.
1: हो सर, अगदी बरोबर.
0: तर त्याच्यामुळे तुम्हाला पॅकेजिंगकडे जास्त महत्व द्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर जेव्हा रिक्वायरमेंट येते तर ते सर्व्हिस पुन्हा प्रमुख कारण आहे.
1: हो हो.
0: कारण ग्राहकाला सर्व्हिस फार महत्वाचं आहे. म्हणजे वेळेच्या त्यांना जर माल सप्लाय झाला तर त्यांना ते तुम्हाला पुन्हा लगेच ऑर्डर देतील आणि जर तुम्ही लेट झाले तर तुम्हाला ऑर्डर मिळणं कठीण जाईल.
1: अगदी बरोबर.
0: म्हणून तुमची ते क्विक सर्व्हिस, एक क्वालिटी, त्याची क्वांटिटी आणि सर्व्हिस याच्यावर महत्व आहे.
1: हो.
0: आणि रेट पण तुमचे रिझनेबल पाहिजे, नाहीतर मार्केटला जर समजा 100 रुपये किलो तुम्ही जर 110 म्हटलं तर कोणी घेणार नाही ना.
1: हो हो, बरोबर.
0: तर याच्यासाठी तुम्हाला रेटची टॅली करायसाठी सुद्धा तुम्हाला मार्केटचा
1: अभ्यास करणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. शेतकरी उत्पादक गटाला शेतकरी बांधव कशा प्रकारे उपयोगात आणू शकतात?
0: शेतकरी गटाचा उपयोग म्हणजे फार मोठा, कारण आता तर सेंट्रल गव्हर्नमेंट पासून तर स्टेट गव्हर्नमेंटचा कन्सेप्ट एकच आहे का कुठंतरी ग्रुप फार्मिंग करा, उत्पादक म्हणजे एफपीओ काढा किंवा गट करा. माझ्याकडे 20 एकर जरी शेती आहे आणि जर मला रिक्वायरमेंट 1000 क्विंटलची आहे तर मी एकटा 1000 क्विंटल सप्लाय नाही देऊ शकत.
1: अगदी बरोबर.
0: म्हणजे 10 शेतकरी असेल किंवा 100 एकर शेती असेल तर तुम्ही जेवढी रिक्वायरमेंट पाहिजे त्या पद्धतीने माल कलेक्ट करून तुम्हाला देऊ शकतो ना.
1: हो सर.
0: पुन्हा या 100 एकराच्या शेतकऱ्याचं जे उत्पादन झालं याला भाव सुद्धा चांगला मिळेल ना.
1: हो हो.
0: कारण एकटा शेतकरी जर माल मार्केटला नेईल तर त्याला भाव पडूनच मिळेल. आणि 100 शेतकऱ्यांनी जर माल कलेक्ट केला तर आमचा माल कोणताही आमच्या शेताच्या बाहेर जात नाही मिळाला अजूनही. आमचा टोटल माल आमच्या गोडाऊन मध्ये राहते आणि डायरेक्ट मार्केटिंगचे लोक येऊन माल उचलतात. म्हणजे शेतकऱ्यांना हा सुद्धा ट्रान्सपोर्टला सुद्धा त्रास वाटतो अंडांचा. आता आमच्या शेतकरी गटामध्ये महिलांचा सुद्धा फार मोठा सहभाग आहे.
1: अरे वा.
0: हो. त्याचं कारण असं आहे, मी सुद्धा एक कृषीभूषण शेतकरी आहे. मला 2012 ते कृषीभूषण आहे आणि माझ्या मिसेसला 2005 ते जिजामाता कृषीभूषण आहे.

0: अरे वा सर, तुम्ही आता या कृषीभूषण पुरस्काराबद्दल तुम्ही बोलले आहात, तर हा कशासाठी तुम्हाला मिळाला होता याविषयी आपल्याला?
1: माझ्या मिसेसला गांडूळ खत आणि गुलाबाची शेती.
0: बरं बरं.
1: आणि मला मिळालं ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेती.
0: अरे वा, खूप खूप अभिनंदन सर तुमच्या दोघांचंही.
1: धन्यवाद.
0: शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही असं बऱ्याचदा बोललं जातं, तर अशा शेतकरी वर्गाला या ई मार्केटिंग विषयी आपण काय संदेश द्याल?
1: शेतकऱ्याला पिकवता येते मी म्हटलं अगोदर, माझ्यापेक्षा शेतकरी फार मेहनत घेतात. मी एका खेड्यातला आहे त्याच्यामुळे मी डोळ्यानं पाहतो आपल्या डोळ्यासमोर. पण कसं झालेलं आहे, शेतकऱ्याचं अज्ञान आहे आणि ते अज्ञान लवकर काही दूर होणार नाही. तर त्याच्यासाठी मी नेहमी जिथे जिथे मला लेक्चर द्यायचा वेळ मिळेल मी तिथे एकच सांगतो की शेतकऱ्याला

0: असं बऱ्याचदा बोललं जातं. तर अशा शेतकरी वर्गाला या ई मार्केटिंग विषयी आपण काय संदेश द्याल?
1: शेतकऱ्याला पिकवता येते. मी म्हटलं ना अगोदर, माझ्यापेक्षा शेतकरी फार मेहनत घेतात. मी एका खेड्यातला आहे, त्याच्यामुळे मी डोळ्याला पाहतो आपल्या डोळ्यासमोर. पण कसं झालेलं आहे, शेतकऱ्याचं अज्ञान आहे आणि ते अज्ञान लवकर काही दूर होणार नाही. तर त्याच्यासाठी मी नेहमी जिथे जिथे मला लेक्चर द्यायचा वेळ मिळेल मी तिथे एकच सांगतो की शेतकऱ्याला तर पिकवण्यापेक्षा विकतील कसं याचा संदेश द्या आणि याचं मार्गदर्शन करा म्हणून.
0: अगदी बरोबर.
1: जोपर्यंत शेतकरी स्वतः आणि जो शासन सामोरे येऊन राहिलं तर शेतकऱ्यांनी सुद्धा दोन पावलं सामोरे यायला पाहिजे. नाहीतर जसं मान्य आहे, मला एक मी एक एज्युकेटेड शेतकरी जो मी स्वयंभू सामोर आलो, पण शेतकरी सामोरे यायला पाहिजे ना. कारण शासन तर खूप सामोरे येऊन राहिलं मला माहित आहे. कारण माझं तसं वैयक्तिक मत आहे का, तुम्ही जर घेतो म्हणलं तर शासन हात मोकळे करून बसलेला आहे का तुम्हाला किती घ्यायचं आहे म्हणून. कारण आता आम्हाला एक 100 म्हणजे 1 करोड आमचा प्रोजेक्ट सुद्धा गव्हर्नमेंटचा मंजूर झालेला आहे मला आमच्या गटाला.
0: अच्छा.
1: आम्ही त्याचं फिल्टर प्लांट लावलेला आहे, म्हणजे ग्रेडिंग, आपण जे धान्य ग्रेडिंग म्हणतो ना ते. आम्ही 16 लाखाचं बांधकाम केलेलं आहे, 18 लाखाची हरियाणा अंबाजावर आम्ही मशीन घेतलेली आहे ग्रेडिंगची. आता या लॉकडाऊनमुळे आमची मशिनरी बसायची आहे, पण आम्हाला गव्हर्नमेंट 1 करोडचा प्रोजेक्ट दिला नाही जवसावरच.
0: अच्छा.
1: हा, म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य का, शेतकऱ्यांनी सामोरे यायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. लांबटजी, आपल्या भविष्यकालीन योजना काय काय आहेत याविषयी सरते शेवटी आपल्या शेतकरी बांधवांना?
1: भविष्यकालीन योजना म्हणजे माझ्या तर आता मी शेतकऱ्यासाठीच काम करू लागलो, कारण माझ्याकडे सगळं बरोबर आहे. पण आता जसं नाही तर पाहता, एक पुरस्कार भेटल्यानंतर लोक स्थिर होऊन जातात. पण मला 2012 पुरस्कार भेटला, 2021-22 चालू आहे, तरी आम्ही अजूनही दरवर्षी माझ्या तालुक्यातला 1 पुरस्कार प्राप्त शेतकरी झाला पाहिजे माझा एक कन्सेप्ट आहे. दरवर्षी माझ्या तालुक्यात 1 पुरस्कार प्राप्त शासन शेतकरी घडला पाहिजे का, त्याच्यासाठी मी नेहमी मदत करतो त्यांना. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची परिस्थिती फार हलाकीची आहे, तर त्याच्यातून त्यांनी कसा तरी कुठंतरी जोडधंदा करा, कोणता तरी जोडधंदा करावा.
0: अगदी बरोबर सर.
1: मार्केटिंग करा, दुग्ध व्यवसाय करा, कुक्कुटपालन, कोणतं, पण जोडधंद्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाहीये. म्हणजे जसं मार्केटिंग मध्ये जरी जोडधंदा झाला, दुग्ध व्यवसाय केला तरी जोडधंदा झाला, कुक्कुटपालन केलं तरी जोडधंदा, म्हणजे या पद्धत जेणेकरून त्याला दररोजच त्याचा अर्निंग कमीत कमी 100, 200, 400, 500 रुपये त्याच्याकडे घरी दररोज सायंकाळी यायला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: म्हणजे या पद्धतीनं जर शेती केली तर शेती तो मायनस मुली नाही राहू शकत.
0: तर आपण नागपूर आकाशवाणीला वेळात वेळ काढून इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

मंडळी, आताच आपण विकासाची वाटचाल ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी नारायणराव लांबट यांना भेट दिलीत, जे होते मुक्काम भिवापूर जिल्हा नागपूर इथले. त्यासोबतच आपण त्यांच्या प्रगत शेतीवर आधारित त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेतलं ई मार्केटिंग विषयी. पुन्हा अशाच काही प्रगत शेतकरी बांधवांना त्यांच्या विकासाच्या वाटचालीबरोबर भेट देऊयात आपल्याच ह्या मालिकेत. याबरोबरच आजचा आपला माझं घर माझं वावर हा कार्यक्रम सुद्धा आज इथेच संपवण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया नवे विषय घेऊन नव्या माहितीसह नव्या मालिकांमध्ये. तोपर्यंत आता रोहिणीला द्या रजा. नमस्कार, शुभरात्री.

0: नाम
1: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
0: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से।
1: फोन नंबर है 2548271
0: 2-54-82-71।
2: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर।
3: अहो हो आलेच।
4: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था।
3: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो।
2: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय। या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत। यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे।
3: अरे वा, किती छान। मी पण आताच हा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते।
4: न्यू रिलीजेस, बॉलिवूड की न्यू।

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझा वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझा वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा नव्या दिशा
0: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास
2: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात
0: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30
2: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।

me. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक

0: स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1,40,00,000 लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3rd बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या व्हीएन एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्निपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 34 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया. स्वर आणि रचना आहे अशोक अंबादास शिंदे यांची.
2: ऐका ऐका विद्यार्थी वर्ग, काढूया मार्ग, बनूया स्वर्ग.

आत्ताचं हे गीत गायलं होतं अशोक अंबादास शिंदे यांनी, आणि गीत होतं अशोक अंबादास शिंदे यांचंच. श्रोतो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत जनाबाईंची रचना भाऊ कुर्ले आणि सहकलाकारांच्या स्वरात.

भाऊ कुर्ले आणि सहकलाकारांनी गायलेलं संत जनाबाई यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बाळ चावरे यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश वैद्य यांचं गीत. गायला आहे उत्तरा केळकर यांनी.

श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 News@9 इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृत पत्रिका संस्कृत भारती आणि 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कलाकार डॉक्टर आर माधुरी देवी यांचं कर्नाटिक वीणा. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.